सुप्रभात श्रोतेहो नमस्कार. 103.9 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 8 आषाढ 1948 अर्थात दिनांक 29 जून 2026. श्रोतेहो सकाळचे 5:56 होतात. आमच्या प्रसारणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारणाची सुरुवात करूया मंगलवाद्यांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं स्नेहवदन आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. हिंदीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: कार्यालय में शुरू होगा। इस सम्मेलन का उद्देश्य गुजरात के मध्य क्षेत्र में औद्योगिक विकास को बढ़ावा देना है। भारतीय पुरुष हॉकी टीम ने लंदन में FIH प्रो लीग के रिवर्स मैच में इंग्लैंड को पेनल्टी शूटआउट में 3-2 से हरा दिया। निर्धारित समय तक दोनों टीम कोई गोल नहीं कर सकी थी। ICC महिला 2020 क्रिकेट विश्व कप में ऑस्ट्रेलिया ने ग्रुप ए के अपने आखिरी मैच में भारत को 6 विकेट से हरा दिया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: सकाळचे 6:05 होत आहे। ऐकूया चिंतन, लेखन संजीवनी तोफखाने यांचं।
2: सोली व सुख, सत असत, आत्मा अनात्मा यांचे यथार्थ स्वरूप समजण्यासाठी बुद्धी हीच आपले प्रमाण आहे। वस्तू कोणतीही असो, तिचा अनुभव आल्या वाचून तिचे स्वरूप कळत नाही। आपली बुद्धी हीच अनुभवाचे मुख्य साधन आहे, पण बुद्धीच्या ज्या मर्यादा असतात त्याच अनुभवाला मर्यादा घालतात। स्थलकालाच्या चौकटीत चालणारी ही बुद्धी जेव्हा ब्रह्मस्वरूपाचा विचार करते तेव्हा ती सांगते, ब्रह्माच्या ठिकाणी काळाची धारा वाहत नाही, स्थलाचा विस्तार नाही आणि कारण कार्यता नाही, ते केवळ सत्ता मात्र असते। त्याचे स्वरूप शब्दातीत आहे, म्हणून त्याचे वर्णन नाहीपणानेच करावे लागते। परब्रह्म निर्गुण, निराकार, निरअवयव, निरंजन, निर्लेप, निर्विकल्प, अनात्म, अजन्म, अक्षय, अगणित, अरूप, अलक्ष, अढळ, अद्वैत आहे, असे त्याचे वर्णन करावे लागते। ते कमालीचे विशाल असून सूक्ष्मपणाने सर्व ठिकाणी निरंतर भरलेले आहे, त्याला वाणीने गवसणी घालता येत नाही। कल्याण स्वामी आपल्या सोल्यू सुख रचनेच्या समाप्तीकडे येत आहेत। आपल्या रचनेच्या निर्मितीमागील प्रेरणा आणि फलित ते या पुढील ओवीत सांगत आहेत। ते म्हणतात, अनिर्वाच्य बोल बोलिले, साधकाचे उपेगा आले, सिद्ध तरी डोलो लागले, बद्ध मुमुक्षु होता ती। कल्याण स्वामी म्हणतात, जे परमात्म तत्व वास्तविकपणे केवळ अनुभव स्वरूप आहे त्याविषयी काही सांगणे शक्य नाही, तरीही काही सांप्रदायिक शब्दसंकेतांच्या सहाय्याने मी सांगितले। शास्त्रकारांनी बसवलेल्या काही अनुभवसिद्ध संकल्पना वापरून व त्यांचा स्वतः अनुभव घेऊन मी मांडणी केली आहे। असे करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे मार्ग सापडतो। या सोलिव सुख रचनेचे वाचन केल्याने जे या मार्गाने जाऊन सिद्धपदाला पोचले आहेत त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो आणि ते आनंदाने डोलू लागतात। जे बद्ध आहेत, म्हणजे केवळ देहबुद्धीने वावरत आहेत, त्यांनी सोलिव सुख वाचले, त्याचे पुन्हा पुन्हा अध्ययन केले तर त्यांची जिज्ञासा जागृत होते। हा अनुभव येण्यासाठी, म्हणजे भगवंताचे दर्शन होण्यासाठी, ब्रह्मपद प्राप्त होण्यासाठी कोणती पूर्वतयारी लागते याविषयी कुतूहल वाढते। बद्ध मोक्षाची इच्छा करणारे मुमुक्षु होतात, हा या सोलिव सुख रचनेचा मोठा लाभ आहे। कोणताही रचनाकार, ग्रंथकार आपल्या साहित्याचा समारोप करताना त्यामागील प्रेरणा, त्याच्या निर्मितीचा हेतू आणि वाचकांनी ती रचना, ते साहित्य का वाचावे याचा उल्लेख करतोच। तीच परंपरा कल्याण स्वामींनी येथे पाळलेली दिसते। परंतु देही असून विदेही झालेले कल्याण स्वामी विरक्त भावनेने लगेच या सगळ्याचे श्रेय भगवंत चरणी समर्पित करतात। ते म्हणतात, या परते आन नाही बोलणे, श्री रामदर्शनाची दशरथाची आण, एकपत्नी तो सुजाण, आपुले पद दे दासा। कल्याण स्वामी म्हणतात, एक पत्नी वृत्ती सर्वज्ञ दशरथ पुत्र श्रीराम हे माझ्या सद्गुरूंचे गुरु आहेत। त्यांची शपथ घेऊन सांगतो की हे सोलिव सुख सांगण्यात माझा दुसरा काहीच हेतू नाही। एक पत्नी या पदाने प्रभू श्रीरामांचा उल्लेख कल्याण स्वामी करतात। या पदाने सूचित झालेला मर्यादा पुरुषोत्तम व धर्मज्ञ हा श्रीरामांचा आदर्श साधकांपुढे ठेवण्यासाठी आणि साधकांचे आचरण कसे असावे हे सांगण्यासाठी त्यांनी याची योजना केली आहे। त्या प्रभू श्रीरामांच्या कृपेने सद्गुरु समर्थ रामदास स्वामींना उमगलेले व योगीराज कल्याण स्वामींना अनुभवास आलेले हे सोलिव सुख या परते दुसरे काही नाही। अनित्य

0: असार मिथ्या जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. परंतु या नश्वर देहाचा नाश झाला तरी ते तत्व कधीच नाश पावत नाही. जे अनादि अनंत चिरंतन आहे ते तत्व म्हणजेच आत्मतत्व. सामान्य साधकाला परमात्म तत्वाची अनुभूती येणे अशक्य नाही, पण अवघड नक्कीच आहे. म्हणून जीवनाची असारता दूर करून जे सार आहे ते आत्मानात्म विवेकाने जाणून घ्यावे, म्हणजे या भौतिक गोष्टींमधील आसक्ती कमी होईल. भोगवादाच्या आहारी जाऊन माणसाचे काय झाले आहे ते कवी वी.ज. कुलकर्णी यांनी फार मार्मिक शब्दात सांगितले आहे, त्याची आठवण येते. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, आत्मा जीर्ण झालेले शरीर बदलून नवा देह धारण करतो. त्याचा संदर्भ घेत कवी म्हणतो, आजवरी देवा तुम्ही देह फक्त बदलले, आजवरी देवा तुम्ही देह फक्त बदलले, विसरला माणसाचे आत्मे जीर्ण शीर्ण झाले. आपल्या आत्म्याची अशी अवस्था होऊ नये म्हणून त्याचे मूळ स्वरूप जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी धर्मग्रंथांचे वाचन, अध्ययन आणि आचरण ही त्रिसूत्री साधकाने अंमलात आणली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते, आपण ऐकत होतात चिंतन. लेखन होतं संजीवनी तोफखाने यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:11 होत आहेत. भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकूया, प्रभात वंदना. कार्यक्रमाची सुरुवात करूया शंकराष्टकम स्तोत्रानं. स्वर आहे रेखा देशपांडे यांचा.

शंकराष्टकम आपण ऐकलत. स्वर होता रेखा देशपांडे यांचा. प्रभातवंदना कार्यक्रमात यानंतर भूपाळी, स्वर आशा भोसले यांचा, रचना पी सावळाराम यांची.

0: भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकत होतात देशभक्तीपर रचना समूह स्वरात. रचना होती पंडित नरेंद्र शर्मा यांची. याबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की सोयाबीनची बीज प्रक्रिया कशा पद्धतीनं केली पाहिजे आणि त्याचा कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो उत्पादनाच्या बाबतीत. आता तूर हे सुद्धा पीक बऱ्यापैकी आपल्याकडे घेतलं जातं किंवा मुख्य आहारामध्ये तुरीचा समावेश असतो आणि याचं लागवड क्षेत्र पण आता आहे बऱ्यापैकी. तर याच्यावर बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे?
3: शेतकरी बंधूंनो तूर पिकाचा जर विचार केला तर त्यावर मुख्यत्वे मर, त्यानंतर मूळकूच, खोडकूच किंवा बियाणेकूच यासारख्या रोगांचा सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव होत असतो. तर हे टाळण्यासाठी आपण त्याची बीज प्रक्रियासाठी एक संयुक्त बुरशीनाशक आपल्याला बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% WS याचं प्रमाण साधारणतः 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण तूर पिकासाठी घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला बीज प्रक्रियाही चांगली होईल आणि या रोगांचंही त्या ठिकाणी नियंत्रण करता येऊ शकतं. तथापि सोबत जर ट्रायकोडर्मा जर आपल्याकडे जर असेल, कारण अलीकडे ट्रायकोडर्माचा सुद्धा शेतकरी बंधू चांगला वापर करत असतात आणि बहुतांशी जमिनीतील उद्भवणारे किंवा

0: पिकावर असणारे जे रोग आहेत त्यांचं नियंत्रण ही ट्रायकोडर्मा नावाची जैविक बुरशी जी आहे ती आपल्याला करून देत असते. तर रासायनिक जर आपल्याला करायची असेल तर रासायनिक करू शकतात, अन्यथा ट्रायकोडर्मा व्हिरिडी 1% WP हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, ते साधारणतः 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण घेऊन याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो. तथापि काही शेतकरी बंधू रासायनिक आणि जैविक एकत्र जर बीज प्रक्रिया करत असतील ट्रायकोडर्मा सोबत तर मात्र ट्रायकोडर्माचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवणं, कारण ह्या बुरशीनाशकांचा वापर जर केला तर थोडा ट्रायकोडर्माला सुद्धा त्याची संख्या जी ती कमी होण्यास होऊ शकते
1: रासायनिक
0: असल्यामुळे, त्यामुळे त्याचं प्रमाण थोडंसं जास्त म्हणजे साधारणतः 10 ग्रॅम घेणं आपल्याला गरजेचं असतं प्रति किलो बियाण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण ह्या तूर पिकासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडीचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करून बीज प्रक्रिया करू शकतो. आणि सोबतच आपल्याला रायझोबियम सारखं जीवाणू खत आहे ते आणि स्फुरद विरघळणारं जीवाणू खत आहे, तर हे साधारणतः 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात त्याचं प्रमाण घेऊन आपण त्याची सुद्धा बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचं असतं. बीज प्रक्रिया करताना तसंच 1 लिटर पाण्याचं द्रावण करायचं आहे, त्याच्यामध्ये 125 ग्रॅम गुळ घ्यायचं, त्याला चांगल्या पद्धतीने उकळून घ्यावं, त्यानंतर ते थंड झालं की मग हे 250 ग्रॅमचं एक पाकिट जे आहे नत्र स्थिरीकरण करणारं जीवाणू खत किंवा स्फुरद विरघळणारं जीवाणू खत यांचं एकत्रित आपण 250 ग्रॅमचं द्रावण जे आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं, त्याला चांगल्या पद्धतीने एकत्रित मिसळवायचं आणि तदनंतर ती जी स्लरी असेल तयार झालेली ती व्यवस्थित हलक्या हातांनी बियाण्यास त्या ठिकाणी सगळीकडे लागेल या पद्धतीने पसरेल अशी काळजी घेऊन आपण ह्या तूर पिकाची बीज प्रक्रिया करायची आहे. त्याला सावलीत वाळवायचं आहे आणि वाळल्यानंतर लगेचच आपण त्याची पेरणी करून घेऊ शकतो.
1: याच्यामध्ये कॉमन गोष्ट अशी की गुळाच्या पाण्याचे जे स्लरी आहे ती करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जैविक द्रावण किंवा पावडर जे आहेत त्या त्यात घालून आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आपण ऐकलात कृषीवाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते, आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:50 परिसर या सदरामध्ये ऐकूया परिसंस्था साताऱ्याची. लेखन सुनील बोहिटे यांचं. 6:55 दिनविशेष संकलन केले सचिन प्रभुणे यांनी. 7:00 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर आणि 7:45 बाळ एम चोगळेकर. 7:50 सुगम गीतांचा कार्यक्रम. 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून. 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आणि 8:25 वेदांत हॉस्पिटल. 8:30 मराठीमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 8:40 संत कबीर जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:00 आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. 9:30 मिश्र संगीत. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम आध्या ब्रेस्ट केअर सेंटर. 10:05 महाजन हॉस्पिटल. 10:10 डॉक्टर सिद्धार्थ बोगील आय क्लिनिक. 10:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद. 10:20 ओळख बाजारपेठेची. 10:25 पूना गाडगीळ अँड सन्स हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 आनंद घेऊया सुगम संगीताचा. 11:00 नाट्य संगीत. 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1:00 ऐकूया विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 1:30 मराठी

ही राष्ट्रीय बातमीपत्र 3 वाजता प्रादेशिक बातम्या. सायंकाळी 5 वाजता एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 5:30 वाजता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. यामध्ये आत्मनिर्भर शेतकरी सागर जाधव मुक्काम पोस्ट खानापूर तालुका वाई यांची शेतकरी ते शेतकरी कंपनी यशस्वी प्रवास याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. त्यानंतर कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल. 8:00 पुन्हा एकदा विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाइट दिल्ली केंद्रावरून. 9:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकूया. 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. ही होती आमच्या आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. कार्यक्रमांची रूपरेषा आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: आपल्या प्रसन्न सकाळी आपल्या सोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर।
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा 90 21 28 45 70।
2: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
1: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे। मंदार ट्रेडर्स, ड्रिल्स, रीमर्स, एंड मिल्स, टॅप्स, टूल बिट्स, एनसी टूल होल्डर्स, रिव्हॉल्व्हिंग सेंटर्स, ऑल टाइप्स ऑफ कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, प्रेशर गेजेस, इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स, स्कॅनर्स, टेस्टर्स, थर्मोमीटर, असे बरेच काही।
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षे इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
3: डिप्लोमाला नापास झालात,
4: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे।
3: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची।
4: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
3: तोही मोफत।
4: संपर्क 98 220 71 571।

श्रोतेहो, जीवनाला गती हवी, वेग हवाच, पण वाहन चालवताना त्याची गती आणि वेग हा नियंत्रितच हवा, तरच जीवन सुंदर आहे. कारण वाहनाचा वेग मर्यादित, तरच जीवन सुरक्षित आहे.

0: मागील दोन भागांमध्ये आपण मानव वन्यजीव संघर्ष या भागाविषयी आपण माहिती घेतली, जो की साताऱ्याची परिसंस्था याच्यामध्ये आपण ऐकत आहोत. तर आता मानव वन्यजीव संघर्षामध्ये आपण दोन वेगवेगळे प्रकार पाहिले, जे की पिकांना नुकसान करणारे किंवा पिकांना हानिकारक असणारे वन्य प्राणी आणि मानवी जीवनास हानिकारक असणारे वन्य प्राणी. या दोघांनाही आपल्याला जर या संघर्षातून आपल्याला मुक्तता पाहिजे, आता त्यातून बाहेर पडायचं आहे, तर याच्यावर आपल्याला आजच्या भागामध्ये आपण उपाययोजना काय करता येतील त्याबद्दल आपण ऐकूया. सर्वात महत्वाचं, जी काही सातारा जिल्हा अथवा सर्वदूर पश्चिम महाराष्ट्र किंवा आपण एक कृषी प्रधान संस्कृतीमध्ये पीक व्यवस्थापन आणि व्यवस्थापनामध्ये एक अत्यंत महत्वाचा भाग असतो तो म्हणजे त्याची राखण. तर या राखणीमध्ये आपल्याला सद्यस्थितीमध्ये बदल झालेला दिसून येतील. पूर्वीच्या काळी या शेत राखणीसाठी व्यक्तिगत ते सामूहिक पातळीवर प्रयत्न केले जायचे. त्यासाठी मग अगदी रानामध्ये प्रत्यक्ष पहारा देणं ते पिकाची निगराणी करण्यासाठीचे गोफणीपासूनचे इतर प्रकार. तर याच्यामध्ये आपण असं म्हणूया का की आपल्याला तेच परत करत बसायचं आहे की आपल्याला गोफण घेऊन रानात राखण करायची, ती तर केलीच पाहिजे. परंतु बदलत्या युगामध्ये सध्याला आपण याला वन विभाग अथवा वेगवेगळ्या कृषी क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या विभागांकडे सोलर फेन्सिंगची एक अनुदानाची योजना आपल्याला सुरू झालेली दिसून येते, त्याचा आपण लाभ घेऊ शकतो. याच्याबरोबरीने अजून काय करू शकतो, तर वनव्यामुळे जो काही हिरवा चारा त्यांचा नाहीसा होतोय आणि त्याच्यामुळं ते मानवी वस्तीकडे किंवा शेतीकडे वळत आहेत का, तर त्या दरम्यान त्यांना कुठेही जंगलामध्ये हिरवा चारा खाण्यासाठी मानवी कृतीमुळेच उपलब्ध होत नाही. तर आपल्या गाव आणि परिसरामध्ये वनव्याचे रोकथाम करण्यासाठी जे जे उपाययोजना आपल्याला करता येतील त्या आपण ते केल्या पाहिजेत. याच्याच बरोबरीनं प्रत्येक गावाच्या ठिकाणी पूर्वी एक राखलेलं गायरान ही एक पद्धती होती. त्या गायरानांमध्ये गावातल्या गुरांची चराई व्हायची. आता सद्यस्थितीमध्ये किंवा पूर्वीपासूनच ही एक काय प्रचलित पद्धती आहे, तर आपली गावची गुरं सुद्धा जंगलामध्ये चरतात. तर रसिक हो, कल्पना करा, रोजच्या रोज आपली जंगलांमध्ये आणि वनांमध्ये आपली गुरं चरतायत आणि एक दिवस जर आपल्या शेतामध्ये ते वन्यजीव आले तर आपल्याला त्रास होतोय. हा विरोधाभास आहे. आपल्याला ह्या गायरानांचं पुनर्जीवन केलं पाहिजे आणि आपली जी गाई गुरं आहेत त्या आपल्या ठरलेल्या गायरांमध्येच आपण त्याची चराई केली पाहिजे. आता याच्या बरोबरीनं अजून आपण मानवाशी निगडीत जो काही संघर्ष होता त्या मानवाशी निगडीत संघर्षामध्ये आपण पाहिलं की आपण अन्न कचरा सगळा उघड्यावर टाकतोय आणि त्याच्यावर गायी गुरं सगळी जगतायत, कुत्री जगतायत आणि त्याच्यावर त्यांची संख्या वाढते. त्यांच्या बरोबरीनं ज्या वेळेला त्या बिबट्यांसाठी जे काही आदिवासी क्षेत्र नव्यानं स्वीकारलेलं ऊस क्षेत्र आहे त्या ऊस क्षेत्रामध्ये हे बिबटे येत आहेत, तिथं राहत आहेत आणि त्या ऊसाच्या बाहेर येऊन अक्षरशः त्यांना काही अंतरावर त्यांना शिकार मिळते आणि याच्यामुळं काय होत आहे, तर ज्या वेळेला ह्या शिकार ते त्यांचं राहणं ह्याचा दरम्यान ज्या वेळेला त्यांचा मानवाशी संपर्क किंवा सहजीवन या अर्थानं भाग येतो आहे त्यावेळेला तो संघर्ष निर्माण होतो आहे आणि या संघर्षामध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. भविष्यकाळामध्ये हा संघर्ष अत्यंत टोकाला जाण्याची शक्यता आहे. तर माझी विनंती आहे आपल्याला या माध्यमातून की कोणत्याही प्रकारे आपला जो काही अन्न कचरा घरातून निघतो आहे, हॉटेल्समधून निघतो आहे, काय संबंधित व्यवस्थापनांमधून निघतो आहे, तो त्याची विल्हेवाट ही योग्य जागी लावा. ते कोणत्याही प्रकारे तो या मोकाट गाई गुरे आणि कुत्र्यांना उपलब्ध होईल अशी त्याची यंत्रणा नसावी किंवा त्याची व्यवस्था नसावी. याच्याबरोबरीनं माकडं वानरं अथवा पारवे हे जे काही पक्षी आहेत किंवा उन्हाळ्यात बहुतांश बऱ्याच लोकांचं पक्षीप्रेम उफाळून येतं आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या घरावर खाद्य ठेवा, पाणी ठेवा. तर मित्र हो, तुम्ही पाणी ठेवता तिथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे पाणी ठेवता ते ट्रीटेड वॉटर ठेवता बरं का. निसर्गामध्ये त्यांना ट्रीटेड वॉटर पिण्याची सवय नसते, ते जिथं पाणी उपलब्ध असेल ते पितात, म्हणजे ती एक हे गोष्ट. दोन, आपण त्यांना जे अन्न ठेवतो किंवा जे काही धान्य ठेवतो तर धान्य ठेवल्यामुळे त्यांना त्या गोष्टीची सवय लागते आणि ते त्या नियमित तिथं ज्या वेळेला यायला लागतात आणि ते खायला लागतात. तर त्याच्यामधून आपण मागील काही याच्यामध्ये अनुभवलं असेल की या पक्ष्यांमुळं हे बहुतांश वेळेला जे बर्ड फ्ल्यूसारखे जे काही डिसीजेस आहेत किंवा जे रोग आहेत ते त्या पक्ष्यांना त्याची लागण झालेली असते आणि याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत नसला तरी जे काही पोल्ट्री व्यावसायिक आहेत, कुक्कुटपालन करणारे जे शेतकरी आहेत, त्यांना आवर्जून आपण त्यांचे हे अनुभव ऐका की त्या बर्ड फ्ल्यूमुळं त्या शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान सोसावं लागलेलं आहे. याच्याच बरोबर ज्या काही इमारतींची खराबी केली जाते किंवा तिथं जे काही हानी होते तर ह्या सुद्धा ह्या पारव्या पक्ष्यांमुळे किंवा माकडांमुळे होते आहे. याच्याच बरोबरीनं माकडांच्या चाव्यामुळं आपल्याला रेबीजसारख्या रोगाची लागण होऊ शकते. तर आपण कोणत्याही प्रकारे या वन्यजीवांना खायला देऊ नये आणि त्यांच्यापासून जेवढं आपल्याला स्वतःला लांब ठेवता येईल, त्यांचं घर आहे ते निसर्ग आहे आणि आपलं घर आहे ते घर आहे, शहरातलं नगरातली घर आहे ते आपला आदिवास आहे. आपण त्यांच्याने ते आपल्या आदिवासात जर आपण मर्यादा पाळल्या तर अजिबातच अतिक्रमण हे करणार नाहीत.
1: परिसर या सदरात आपण ऐकत होतं परिसंस्था साताऱ्याची, लेखन होतं सुनील भोईटे यांचं. सकाळचे

आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 होत आहेत. आता परिसर या सदरामध्ये ऐकूया परिसंस्था साताऱ्याची, लेखन सुनील बोहिटे यांचं.

0: सहा वाजून 55 मिनिटं झाली आहेत. ऐकूया दिनविशेष. संकलन सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोतोह नमस्कार. आज आहे 29 जून. मराठी नाटककार विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871. बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचा जन्म 29 जून 1908. रंगकर्मी निर्माते दिग्दर्शक आणि लेखक कमलाकर सारंगी यांचा जन्म 29 जून 1934. बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांचं निधन झालं 29 जून 1873 रोजी. ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ विज्ञान कथालेखक थॉमस हक्सले यांचं निधन झालं 29 जून 1895 रोजी. प्राच्यविद्या पंडित भारतीय गणितज्ञ विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं निधन झालं 29 जून 1966 रोजी. कोसंबी यांनी अमेरिकेतल्या केम्ब्रिज हाय अँड लॅटिन स्कूल या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून 1929 मध्ये गणितातली पदवी विशेष प्राविण्यासह त्यांनी संपादन केली. तिथं त्यांना फाय बीटा काप्पा सोसायटीचं सदस्यत्व हा बहुमानही प्राप्त झाला. कोसंबी यांना ग्रीक लॅटिन फ्रेंच जर्मन इटालियन या युरोपियन भाषाही अवगत असल्यामुळं इटालियन फ्रेंच आणि जर्मन भाषांमधूनही त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले. ख्यातनाम मराठी कथा कादंबरीकार आणि साहित्यिक दि बा मोकाशी यांचं निधन झालं 29 जून 1981 रोजी. विविध अनुभूतींमधून माणूस शोधण्याचा व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न ही त्यांच्या कथालेखनाची लक्षणीय वैशिष्ट्ये आहेत. भावचित्रणातला हळुवारपणा आणि नाजूकपणा तसंच घटनेमधलं नाट्य याचा संगम त्यांच्या अनेक कथांमधून आढळून येतो. अनेक जीवनानुभवाच्या वेगवेगळ्या पातळींवरून अनुभव घेऊन त्यामध्ये संगती शोधण्याचा प्रयोग त्यांनी आपल्या अनेक कथांमधून केला आहे. सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे यांचं निधन झालं 29 जून 1992 रोजी. ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचं निधन झालं 29 जून 2000 रोजी. मराठी आणि हिंदी रंगभूमी तसंच चित्रपट अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचं निधन झालं 29 जून 2000 रोजी. महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ विचारवंत व्यासंगी लेखक सुप्रसिद्ध वक्ते तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं निधन झालं 29 जून 2010 रोजी. शिवाजीरावांचं तत्वज्ञान जीवनवादी होतं. या विश्वाचा एक घटक या नात्यानं आपलं काम आपण प्रामाणिकपणे करावं हा गीतेचा विचार त्यांना मान्य होता. त्यासाठी माणसानं मूल्यांचा वेध घेतला पाहिजे, इतकंच नव्हे तर आपल्या जीवनात त्याचा अंगीकार केला पाहिजे, आपलं जीवन एक आदर्श जीवन झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. तत्वज्ञान ही केवळ बौद्धिक चळवळ नाही किंवा चर्चेचा विषय नाही तर प्रत्यक्ष जीवन जगताना अडीअडचणींवर मात करण्याचा आणि जीवनाला आयुष्याला एक अर्थपूर्ण आयाम देणारा विषय आहे अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्यात विद्वत्ता आणि सृजनता यांचा सुंदर संगम झालेला होता. त्यांचे विचार माणसामध्ये उच्च दर्जाची प्रेरणा निर्माण करतात. त्यांची वक्तृत्वशैली गंगा प्रवाहासारखी प्रसन्न आणि पवित्र भावना जागृत करणारी अशी होती. त्यांनी महाराष्ट्राच्या सार्वत्रिक जीवनात स्वतःचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलं. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
0: श्रोते आपण ऐकत होता दिनविशेष. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते आपल्या प्रसन्न सकाळी आपल्यासोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz सकाळचे 7 वाजतायत. ऐकूया आजचा सुविचार. आजचा सुविचारचे प्रायोजक आहेत

0: 362 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आजचा सुविचार. संत कबीर म्हणतात, ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय, आवरण को शीतल करे आपहू शीतल होय. म्हणजेच माणसाना नेहमी अशी गोड वाणी बोलावी ज्यामुळे त्याचा अहंकार नष्ट होईल. गोड बोलण्यानं इतरांना आनंद मिळतोच, पण स्वतःच्या मनाला शांतता आणि समाधान मिळतं. आजचा सुविचार आपण ऐकलात. आजचा सुविचारचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
7: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
6: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
7: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
6: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत, ERCP साठी पुण्याला नेला सांगितले डॉक्टरांनी, खर्चही खूप आहे।
3: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे, यासाठी ERCP असू द्या नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासाने तिथे जा आणि उपचार घ्या।
4: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com।
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये
2: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा
1: 1218 किलो पेलोड
2: 400+ किलोमीटरची रेंज
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत
2: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
1: सातारा कराड फलटण वडूज शिरवळ दहिवडी नवा रस्ता पाटण.
2: संपर्क 810-83-33-480
1: 8108333480.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68-006.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874

0: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी. 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

आकाशवाणीचे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रादेशिक बातम्यांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली। या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
3: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची।
4: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
5: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले

0: किंवा आई वडिलांचे तपशील शोधा.
1: नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त. आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं.
3: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो. जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दें. जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं. मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे.
2: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जमणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं.
3: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है. यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है. इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने. अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
2: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
4: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1,200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी त्या गोष्टीची दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
2: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर

जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे दोन थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला. या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. दैनिक लोकमतचे हिरा सरवदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली. वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली. या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली. दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या. त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागे पडला. राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस, तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली, शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन.

0: पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय, महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 होत आहेत.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
4: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. दिलखुलास कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपणाला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जे औद्योगिक प्रगती झालेली आहे, त्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा, त्यातून उद्योग वाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचं शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना शाहू महाराजांनी पाठवलेले दिसून येत.
0: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
1: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होते की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातूनच मग हे मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे, अगदी त्या काळामध्ये साडी, धोतरे, खण, चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
0: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले?

0: होते.
1: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत त्या दूर कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि प्रशिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण प्रशिक्षण आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा आहेत त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
0: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
1: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्रोत आहेत त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत या कष्टाळू लोकांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले आणि ही प्रेरणा प्रोत्साहन आणि लोकांचे कष्ट यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
0: हो खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
1: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी 7 संस्थानामध्ये आलेली होती आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदीर पकडून आणेल त्याला 1 रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहती निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे चाकच फिरवलेले आहे असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता, त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. घटस्फोट विषयक कायदा की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं तो काडीमोड कायदा केलेला आहे. आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. शिक्षण प्रशिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे या मार्गातून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
0: हो खरंय सर. आपण

0: शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात.
1: श्रोते हो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहू प्रेमी आणि युवा मित्रांनो, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा

पोचवण्याचा संकल्प करूया, हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz वर.

श्रोतेहो, ज्ञान, मनोरंजन आणि माहिती या त्रिसूत्रीत बांधली आहे आकाशवाणी. मनोरंजनाबरोबरच आपलं आरोग्य, व्यवसाय याविषयी जागृत करण्याचं काम करते आकाशवाणी. शेतकरी बंधू भगिनींना शेती हंगामानुसार माहिती आणि सल्ला देते आकाशवाणी. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, त्यांचे अनुभव, साहित्य, कला, कथा, कविता यांची माहिती करून देते आकाशवाणी. नवनवीन लेखकांना लिहित करून त्यांच्यातील कलागुणांना वाव देते आकाशवाणी. आमच्या मैत्रिणींसाठी विविध कार्यक्रम त्यांना त्यात सहभागी करून सादर करते आकाशवाणी. छोट्या बालदोस्तांना एक हक्काचं व्यासपीठ देते आकाशवाणी. अशी ज्ञान, माहिती आणि मनोरंजनानं परिपूर्ण असलेली सातारा आकाशवाणी ऐकत रहा 103.1 MHz आणि आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून जगभरात कुठेही. तेव्हा ऐकत रहा सातारा आकाशवाणी.

0: आकाशवाणीचे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 7:40 होत आहेत. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत प्लॅनेट फर्निचर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्ते.
4: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला

0: सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्या आहेत का? आणि या सगळ्यामध्ये प्लॅनेट कशा पद्धतीने काम करतंय याबद्दल सांगा.
1: याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत, एक तर तुमचा वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की बीआयएस एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती, त्याला अजून थोडासा एक 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत, त्याच्यामुळे सुद्धा कॉस्टला भरपूर फरक पडलाय. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. तसंच आता बीआयएस मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाहीये, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. इवन काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय, फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
0: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
1: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही, त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चालू आहे. त्यामुळे एनी आऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
0: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
1: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
0: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात प्लॅनेट फर्निचर. सकाळचे 7:45 होत आहेत. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे बाळ एम जोगळेकर.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.

0: 17 9920 11 4917।
1: नमस्कार श्रोते हो, मी सर बाळ इंजोगळेकर प्रस्तुत मेकिंग ऑफ जिंगल्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत।

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: श्रोते हो, आता काटदरे यांची अतिशय सुंदर अशी जिंगल आपण ऐकलेली आहे आणि याच जिंगलच्या संदर्भात गप्पा मारण्यासाठी आपल्या बरोबर आहेत काटदरे फूड प्रोडक्टचे पराग काटदरे सर. नमस्कार पराग सर.
2: नमस्कार रेणू.
1: सर, ही जिंगल आता आपण ऐकलेली आहे, काटदरेंची ही जिंगल आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की तुमच्या अपेक्षेनुसार ही जिंगल कशी झाली आणि त्याच्यात तुम्हाला हव्या त्या सगळ्या गोष्टी आल्या का?
2: ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा जिंगल करायचं ठरवलं त्यावेळी माझं अमेय सरांबरोबर बोलणं झालं, त्यावेळी मी त्यांना दोन माझ्या गोष्टी सांगितल्या मला ज्या अपेक्षित होत्या त्या. एक म्हणजे जिंगल ही अगदी सोपी आणि सहज गुणगुणता यावी अशी असावी, आणि दुसरं म्हणजे आमचं खाद्यपदार्थ असल्यामुळं आपल्या ज्या विविध चवी आहेत, माणसाला खाणं म्हणलं की पटकन काय आठवतं, आपल्या चवी आठवतात, किंवा तिखट, आंबट, गोड किंवा झणझणीत, चमचमीत, तर ह्याचा संबंध लगेच असल्यामुळं त्याचा काहीतरी उल्लेख त्या जिंगल मध्ये असावा अशा दृष्टीने मी त्यांना सांगितलं आणि त्याच्यावर खरंच काम खूप छान झालंय. मी समाधानी आहे, कारण त्या नुसत्या चवीच नव्हती, एक्सप्रेशन पण एवढी छान आली आहेत. तिखट म्हणल्यावर जे एक्सप्रेशन आहे आणि आंबट गोड म्हणल्यावरचं एक्सप्रेशन आहे, हे नुसत्या जिंगल मधून असं छान प्रकारे पोहोचू शकतं हे बघून मलाही खूप छान वाटलं.
3: मंडळी, तुमका तुमचो व्यवसाय वाढवचो असात तर तुमका त्याची जाहिरात करूक होई आणि ती सुद्धा ग्राहकाच्या लक्षात रवात अशी, आणि त्याच्यासाठीच असा मेसर्स बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सी. त्यांचा नंबर असा अमेय जोगळेकर 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
4: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
2: नाही, जिंगल करायची ठरल्यावर आधी एकदा नक्की काय आम्हाला अपेक्षित आहे हे अमेय सरांनी आम्हाला विचारून घेतलंच, आणि नंतर मग त्याचे आम्हाला एक दोन तीन प्रोटोटाईप सारखे दाखवले आणि मग कुठल्या याच्यावर पुढे जायचंय करून आधी त्याचं स्पोकन वर्ड्स किंवा आधी त्याचं आपण कंटेंट म्हणतो ते फायनल करून, लिरिक्स फायनल करून, मग त्याच्यावरती म्युझिकचे पीस ऍड करून, त्यात सुद्धा काही चेंज पाहिजे असेल ते करून, ऑप्शन दोन तीन दिले आणि ऑप्शन एवढे चांगले दिले होते की आम्हाला त्यातले ऑप्शन आवडूनच गेलेले.
1: खूप छान पराग सर, तुम्ही इतक्या छान पद्धतीने जिंगल बद्दलचा अभिप्राय आम्हाला दिला त्यासाठी थँक्यू सो मच.
2: थँक्यू.
1: श्रोते हो, तुम्हालाही तुमच्या व्यवसायाशी निगडीत अशीच जिंगल करून हवी असेल तर तुम्ही संपर्क करू शकता मिसेस बाळ एम जोगळेकरच्या अमेय जोगळेकर यांना. संपर्क 99-20-11-49-17 99-20-11-49-17 99-20-11-49-17. पुन्हा भेटूयात मिसेस बाळ एम जोगळेकर प्रस्तुत मेकिंग ऑफ जिंगल्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: रेडिओ आणि टीव्ही वरील प्रायोजित कार्यक्रमांसाठी आणि सर्व माध्यमातील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी विश्वासाचं नाव बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917.
1: संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात मेसर्स बाळ एम जोगळेकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: लता सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये कृब निकुंभ यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं कमलाकर भागवत यांनी.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
2: संपर्क 83 29 72 94 98.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
4: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
5: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
6: अय्या खरच मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठ्या आणि चमकी करा.
5: आई आता झाली का पंचायत?
7: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX चा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
8: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
7: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा.
8: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम अटी लागू.

वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं कवी बी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा. याबरोबरच सुगम गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आजच्या आधुनिक आणि सतत बदलणाऱ्या शैक्षणिक युगात मॉन्टेसरी शिक्षण पद्धती ही एक अत्यंत परिणामकारक आणि वैज्ञानिक पद्धत म्हणून ओळखली जाते. लहानग्यांच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी ही पद्धत विशेष महत्वाची ठरते. मात्र ही पद्धत प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल शिक्षकांची गरज असते. हीच गरज लक्षात घेऊन आज आपण भेट देणार आहोत सातारमधील मोती चौकातून प्रतापगंज पेठेकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या ईशा स्कूल अँड एज्युकेशन सेंटरला. चला तर मग इथल्या प्राची शहा मॅडम यांच्याशी खास गप्पा मारून जाणून घेऊयात या सेंटरची वैशिष्ट्य आणि इथल्या प्रशिक्षणाबद्दल सविस्तर माहिती. हॅलो मॅडम.
1: हॅलो
0: मॅडम, आपल्या इथे चालवल्या जाणाऱ्या टीचर ट्रेनिंग कोर्स बद्दल थोडी सविस्तर माहिती हवी होती.
1: नक्कीच सांगते. आपल्या इथे गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स हा चालवला जातो. हा कोर्स मुंबई ITI अंतर्गत येतो, त्यामुळे त्याला गव्हर्नमेंट रिकग्नायझेशन आहे. वुमन एम्पॉवरमेंट त्या कारणासाठी गव्हर्नमेंटने हा कोर्स चालू केलेला आहे, त्यामुळे अनेक महिलांना ज्यांच्या काही कारणास्तव काही ब्रेक लागलेला असतो करिअरला, त्यांना नव्याने करिअर करण्यासाठी एक चांगली संधी मिळते. हा कोर्स साधारण 1 वर्षाचा आहे आणि जुलै महिन्यापासून आपण ही नवीन बॅच चालू करतो. ह्या वर्षभरात विद्यार्थ्यांना फक्त थेरॉटिकल नाही तर प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर सुद्धा आम्ही भर देतो.
0: मॅडम, या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे का?
1: कोणीही ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर महिला ह्या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. या कोर्समध्ये BEd प्रमाणेच काही विषयांचा समावेश आहे, जसं की इंग्लिश आहे, ज्योग्राफी आहे, मॅथ्स आहे, ज्योमेट्री आहे, चाइल्ड सायकोलॉजी आहे. आणि हा मॉन्टेसरी कोर्स असल्यामुळे मारिया मॉन्टेसरी मेथड सुद्धा इथे आम्ही शिकवतो. यामध्ये मुलांना कसं घडवायचं, त्यांचं मेंटल डेव्हलपमेंटवर जास्त फोकस केला जातो आणि सगळ्याच गोष्टींचं व्यवस्थित सखोल प्रशिक्षण दिलं जातं.
0: दॅट्स ग्रेट. मॅडम, या कोर्सचं टायमिंग काय असतं?
1: कोर्सचं टायमिंग हे आपण सेंटर ठरवतो, कारण हाऊसवाईफ किंवा लहान मुलांच्या आईसाठी हा एक छान कोर्स आहे. आठवड्यातनं 4 दिवस, म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, असे 4 दिवस रोज 2 तास आम्ही त्यांचे क्लासेस घेतो. यामध्ये आपण विद्यार्थिनींना छोट्या छोट्या स्वरूपात नेहमी होमवर्क सुद्धा देतो आणि होमवर्क करता करता त्या तयार होऊन जातात खरं तर. त्याचप्रमाणे भरपूर सारे प्रोजेक्ट्स, क्राफ्ट्स, ऍक्टिव्हिटीज, बऱ्याच मेथड शिकवल्या जातात, त्यामुळे शिकलेलं सगळं काही त्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात कसं वापरायचं हे सुद्धा समजून जातं.
0: अच्छा मॅडम, हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्या एज्युकेशन सेंटर तर्फे प्लेसमेंटच्या संधी दिल्या जातात का?
1: नक्कीच. आपण हा कोर्स चालू करून 2 वर्ष झालंय आणि 2 वर्षांमधल्या 22 मुलींना आपण नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्लेसमेंट मिळवून दिलेली आहे. आपण प्रयत्न करत राहतो की इंटरव्ह्यू टेक्निक्स कशा असाव्यात, इंटरव्ह्यू त्यांनी कसा द्यावा, स्वतःला प्रेझेंट कसं करावं, इंग्लिश स्पीकिंग कसं असावं, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही शिकवतो. त्यामुळे मुली प्रॉपर तयार होतात आणि जॉब मिळायला सोपं जातं.
0: दॅट्स नाईस. मॅडम, या कोर्सचं फी स्ट्रक्चर कसं काय आहे?
1: हा कोर्स गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड आहे. 1 वर्षासाठी 20,000 रुपये फी आहे, पण लगेच सुरुवातीला फुल पेमेंट आपण नाही मुलींना सांगत करण्यासाठी की सुरुवातीला 3,000 रुपये तुम्ही भरायचे, कोर्स चालू करा, तुम्हाला जमतोय का बघा, आणि मग तुमच्या सोयीने तुम्ही 3 इन्स्टॉलमेंट मध्ये फी कम्प्लीट करू शकता.
0: सुपर्ब. मॅडम, ईशा स्कूल बद्दल थोडंसं सविस्तर सांगाल का?
1: हो नक्कीच. ईशा स्कूल अँड एज्युकेशन सेंटर हे गव्हर्नमेंट रेटिंग असलेलं प्री प्रायमरी स्कूल आहे, जिथे A++ रेटिंग आहे. इथे नर्सरी, प्ले स्कूल, ज्युनियर KG, सिनियर KG पूर्णपणे प्री प्रायमरी सेक्शन चालवलं जातं. तसंच आपण इथे अबॅकस, वैदिक मॅथ्स, हँड रायटिंग इम्प्रुव्हमेंट ह्या सुद्धा ऍक्टिव्हिटीज शिकवत असतो. त्यामुळे मुलांची फक्त बौद्धिकच नाही तर फिजिकल डेव्हलपमेंट सुद्धा होत असते. तसेच मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर स्कूल आणि स्कूलच्या सगळ्या टीचर भर देतात.
0: मॅडम, ही माहिती नक्कीच सर्वांना महत्वपूर्ण ठरेल. मला तुमचा नंबर सांगता का?
1: हो, 8805989908.
0: 88 05 98 99 08. थँक्यू. सो मैत्रिणींनो, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही जर मॉन्टेसरी टीचर बनायचं असेल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. आजच सातारच्या मोती चौकातील ईशा स्कूल अँड एज्युकेशन सेंटरला भेट द्या आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिलं पाऊल टाका. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: श्रोते, आमच्या कार्यक्रमाविषयी ऐका.
3: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन. ऐकूया दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम. तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
2: आज सायंकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर यामध्ये ऐकूया. आत्मनिर्भर शेतकरी सागर जाधव, मुक्काम पोस्ट खानापूर तालुका वाई यांची शेतकरी ते शेतकरी कंपनी यशस्वी प्रवास याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. आज संध्याकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात.

0: आकाशवाणीचे सातारा केंद्र श्रोते होता ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. वेदांत हॉस्पिटल
1: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: काय रे पोरांनो, कसली एवढी गडबड?
3: आबा, बाबांनी सरप्राईज ट्रिप प्लॅन केली आहे. काश्मीर चाललंय फिरायला, पण तुमचे गुडघे दुखतात ना. आणि नंतर रिसॉर्ट मधल्या स्विमिंग टँक मध्ये पोहणार सुद्धा, पण तुमचे गुडघे दुखतात ना.
4: आणि सज्जनगडावर पण जाणार आहोत, पण तुम्हाला चढता नाही येणार गुडघे तुमचे.
2: म्हणजे मला तुम्ही नेणार नाही.
3: तुम्ही येऊन काय करणार आबा? तुम्ही इथे पण खेळत नाहीत गुडघे दुखतात म्हणून.
4: हो ना, आणि तिथे आलात तर मलाच तुमच्या पाशी बसावं लागेल. त्यापेक्षा
2: मी एक काम करतो, लगेच नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो. अपॉइंटमेंटच घेतो ना डॉक्टरांची.
4: अपॉइंटमेंट आधीच घेतली आहे, तुम्ही फक्त आमच्या बरोबर चला.
2: म्हणजे हा सगळा
3: प्लॅन होता, पण ट्रिपचा नाही, तुम्हाला मनवायचा प्लॅन.
2: असं होय, मग आता नी रिप्लेसमेंट झाली ना की मीच ठरवणार ट्रिपचा प्लॅन. पण फक्त माझ्या एकट्यासाठी.
5: गुडघे दुखीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गमावू नका, हा संदेश वेदांत हेल्थ केअर सेंटर तर्फे जनहितार्थ जारी. रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी वेदांत हेल्थ केअर सेंटर, विसावा नाका, सातारा. संपर्क 95185-68006, 9518568006.
6: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधे दुखी बद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थ केअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: आपल्या पेशंट आहेत नीलम पवार, त्यांचा आधी अभिप्राय ऐकूयात आणि मग त्याच्याबद्दल बोलूयात. श्रोते हो,

0: दंतमध्ये सर्जरी झालेल्या नीलम पवार आपल्याशी गप्पा मारतायत. नमस्कार नीलमताई.
1: नमस्कार.
0: तुमची सर्जरी झाली होती वेदांत हेल्थकेअर सेंटरमध्ये, तर नेमकं काय झालं होतं, कशाचा त्रास होत होता?
1: म्हणजे मी कॉलेजला जात असताना गाडीवरून पडलेली आणि मग त्यामुळे माझी लिगामेंट टियर झालेल्या 3.
0: मग
1: ACL सर्जरी केली.
0: मग जेव्हा तुम्ही पडल्या होत्या त्याच दिवशी हॉस्पिटलाइज केलं होतं तुम्हाला, लगेच सर्जरी करावी लागली?
1: नाही नाही, 1 महिन्याचा बेड रेस्ट घ्यायला सांगितलेला.
0: तेव्हा काही त्रास होत होता का, पेन होत होतं का, नेमका काय प्रॉब्लेम होत होता?
1: चालायलाच येत नव्हतं, पेन खूप लय होत होतं, पाय सुजलेला, चालायला येत नव्हतं, असं म्हणजे मोठा बेल्ट वापरायचा होता.
0: आणि महिन्याभरानंतर जेव्हा सर्जरी झाली त्याच्यानंतर आता पाय कसा आहे, स्टेबल आहे का?
1: हो, आता पाय खूप छान आहे, म्हणजे चालायला येतं मला, सगळं करा, घरातली कामं वगैरे सगळी करायला येतात.
0: आता दुखणं वगैरे अजिबात नाहीये पायाला?
1: नाही नाही, काहीच नाही.
0: सर्जरीच्या वेळेस काही भीती होती का, टेन्शन होतं का, त्याबद्दल काही सांगायचंय?
1: नाही, टेन्शन नव्हतं, पण सर्जरी झालं जरा दुखत होतं, तेवढी भीती वाटली, बाकी नाही काय.
0: बर, मग त्याच्यानंतर काही फिजिओथेरपी वगैरे सांगितली होती, एक्सरसाइज
1: हो,
0: वगैरे?
1: फिजिओथेरपी घेतली.
0: किती महिने केलं तुम्ही?
1: 2 महिने घेतला.
0: अच्छा.
1: त्यानंतर माझं मीच घरी केलं.
0: खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून, आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
1: थँक्यू.
2: डॉक्टर अमोल ढवळे सर, ते यांच्या बाबतीत बघायला गेलं तर यांना 1 महिना बेडरेस्ट सांगितली आणि त्याच्यानंतर ऑपरेशन केलं, तर हा एवढा पिरियड मध्ये का ठेवला?
3: हा, म्हणजे काही काही हे प्रत्येकाबाबत होत नाही, पण यांच्या बाबतीत असं होतं की मल्टी लिगामेंट इंजुरी होती आणि त्यांच्या हाडामध्ये पण सूज होती.
2: okay.
3: बारीकस फ्रॅक्चर असतं त्याच्यामध्ये, तर ते हील होण्यासाठी काही दिवस आपण थांबतो आणि ओघानच गुडघ्याची सूज पण कमी येते आणि मग आपल्याला ऑपरेशन करणं हे सोपं राहतं. म्हणून साठी हा पहिला काही रेस्टचा पिरियड असतो आणि नंतर आपल्याला फिजिओथेरपी पण लागते. जसं त्या म्हटल्या की त्यांनी 1-2 महिन्यांमध्ये फिजिओथेरपिस्टकडे जाऊन फिजिओथेरपी केली.
2: बरोबर.
3: आणि आता त्या स्वतःच करतात, हे फार छान आहे. पण फिजिओथेरपी किंवा रिकव्हरी पिरियड काही 1-2 महिन्यात संपत नाही. जरी पेशंट अगदी दुसऱ्या दिवशी पासून चालायला लागला, 1 महिन्यात त्याचा पट्टा वापरायचा बंद झाला, तरी साधारण 6 ते 7-8 महिन्यांपर्यंत हा रिकव्हरी पिरियड राहतो आणि त्यानंतरच पेशंट ऍक्टिव्ह स्पोर्ट्स मध्ये किंवा स्ट्रेनस ऍक्टिव्हिटी
2: करायला. श्रोते हो, असेच विविध अनुभव आपण ऐकणार आहोत वेदांत हेल्थ केअर सेंटर या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. पण तोपर्यंत सांधेदुखी, त्या संबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा येथे. संपर्क 95-185-68-006, 95-185-68-006, 9518-5-6800-006. पुन्हा भेटूयात वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्ते.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात वेदांत हॉस्पिटल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोत्यांनो, सकाळी 8:40 संत कबीर जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बाल स्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत आयएनएस तरकश आणि आयएनएस इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प मॉरिशसची आरोग्यसेवा संपर्क व्यवस्था शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रति असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बातमधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्या हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले. त्याच्यानंतर

0: तर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
1: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट

0: कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील एथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द एथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी 3ही आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशुबाल स्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. कबीरा बोले.
2: श्रोते हो नमस्कार. आता ऐकूया संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी. संवादक आणि सादर करते संजय भुजबळ.

0: कब। पवन जी नाईक नमस्कार।
1: नमस्कार नमस्कार।
0: आज एक खूप चांगलं निमित्त आहे।
1: खरं आहे
0: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत। काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
1: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते।
0: वा,
1: हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो।
0: कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे
1: बाबा,
0: सर्वांपेक्षा बाबा मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे।
1: नावाचाच संतांचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये।
0: खरं
1: तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं, पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण? हु आय एम आय, मी कोण आहे आणि मी जाणार कुठे?
0: खरंच आहे, मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही। सर, आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात, तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत, कारण कबीरांचं बघा प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे।
1: बेशक,
0: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे। तुमच्या या शब्दालाच जोडणार काय कबीर बोलून गेलेत?
1: क्या बात।

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायापासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला ठरवता आलेला नाहीये. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 का 1399 असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झाले,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले.
0: अगदी
1: त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला इतकंच काय, हे कबीर नाव देखील नीरू त्याची आई आहे, नीरू आणि निमा,
0: निमा
1: हे दोन खरं ते अपभ्रंश आहेत, नूर अली आणि नियामत या दोन नावाचं आहे.
0: आणि त्यातला प्रेम, कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा, हे एवढं प्रेम करतात तो ईश्वर किती प्रेमळ असेल.
1: प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
0: बहुत खूप बहुत आणि स्वच्छ भाषेत,
1: स्वच्छ भाषेत.

0: त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे. त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत. ही इज अ रिव्युलियस फ्लॉवर असं म्हणेल मी. एक क्रांतिकारक हे फूल होतं हे असं मी म्हणेल. त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही.
1: बरोबर. आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले. म्हणजे कबीर खडा बाजार में हे त्यांचे शब्द आहेत. बाजारात उभं राहून ते सगळं शिकले.
0: अप्रतिम.

0: सर, हे सगळं बालपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्य

0: निष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास, राम कुठला जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे, ईश्वराच्या चरणी इथे लहान मोठं कोणीच नाहीये, त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे, तुम सदा हो।
1: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली, त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे आणि तो सर्वत्र आहे,
0: सर्वत्र आहे,
1: तो ओमनी प्रेझेंट आहे, तो सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे। आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं,
0: कारण नकळत हा समानतेचा सहिष्णुतेचा एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं। गुरु

0: ईश्वरापेक्षा मला गुरु श्रेष्ठ आहे, कारण त्याने ईश्वर काय याची जाणीव करून दिली. अशा अर्थाने ते गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं आताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्यांना देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती. याचंच उदाहरण त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात बऱ्याचदा फसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं खरं बघा, आता तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो, मला तू कुठं शोधतोय?
0: वा
1: मोको कहा ढूंढे रे.
0: बेशक.

0: वा वा पवन जी, आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाहीये, हा सर्वांचा अधिकार आहे. जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला,
0: अगदी अगदी, आणि त्याच अर्थ दगडात देव नका मानू, दगडात जे जात आहे दगडाचं त्याला देव माना.
1: क्या बात, क्या बात.

0: पवनजी, जे साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय, या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्य काय वाटतात तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडीबोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण, आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला, आणि त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देव बोली वाटते.
0: क्या बात है, क्या बात है. त्यांची बोली पण तशीच होती, देवाने बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात.

0: मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्लाह ताआलाचा संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
1: आणि याला आम्ही अनालाक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर, आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रगट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडलं असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया, माला फेरत जुग भया.

0: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला. यात हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत. काय नेमकं म्हणतात कबीर यात?
1: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, ते मणी
0: माला फेरत
1: माला फेरत आहे. आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तस्बीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा. ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख, परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
0: बरोबर आहे, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळत जुळती गोष्ट आहे.
1: अगदी अगदी.
0: पण आजही त्याच गोष्टींसाठी आपल्याला पुन्हा काम करावं,
1: झगडावं लागतंय. हे होण्यासाठी जे सांगितलं त्यामध्ये मला त्यांचे दोन किस्से ते आठवत आहेत मला. ते म्हणजे एक बुखारचे राजा, त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला, आणि एक दत्त म्हणून एक मोठे पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी एकदा शास्त्रावर चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचारविमर्श केला. त्यावेळेस त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं तो हारा हूं. मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही. मैं तो हारा तो मैं तो मैं कौन है जो अना है जो इगो है उसको हराना है.
0: हो, आणि हारल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
1: क्या बात, हारल्याशिवाय तुम्ही जिंकूच शकत असं त्यांचं म्हणणं आहे.
0: क्या बात,
1: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्वाचं वाटतं, की ते म्हणायचं तुमचं, त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, त्यांनी तुझा शत्रू तूच
0: हो
1: आणि तुझा मित्र तूच.
0: म्हणजे पुन्हा तोच विचार आहे की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे, तुझ्या या कणात आहे, त्या दगडात आहे, सगळीकडे.
1: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे.
0: वा वा,
1: त्याच्यासाठी बाहेर पडायची गरज नाही. हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला. आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळे माणसं माणसांसारखे जगायला लागतील.
0: वा वा, आणि किती थेट संदेश असायचे, म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा किती छान दोहा आहे.

0: वा पवनजी, छान छान सुधारण अशी दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करत आहात आणि जी वाद्य आता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत, ह्या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य खेळणं गरजेचं आहे. ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य आहे, ते दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हा, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हा
1: हा, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं. तर दोतार हे वाद्य काय सांगतं, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एक मुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार
1: असं म्हणतात.
0: आणि साधारण आकार त्याचा एकतारी सारखा आहे, थोडंसं लांब आहे. पण
1: थोडं लांब आहे. अर्थात ह्या वाद्यांची साथ देणारे आमचे सहअध्यायी साधक मुलांशु परदेशी आणि निनाद पारखी यांनी या वाद्यातून कबीरदासजींचा संवाद साधला.
0: पवनजी, खरं तर तृप्त झालो असं मला म्हणावंसं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावं असं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणारं असं सगळं चाललंय. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे. बेझिझक.
0: हा,
1: बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिझक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमैनी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. तसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलं असं केलं तर सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे होऊ असं मला जाता तसं सांगावं असं वाटतं.
0: पवनजी, शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होतं का आणि तो दोहा कुठला होता? धन्यवाद.
2: साई इतना दीजिए जामे कुटुंब समाए.
1: अल्पसंतुष्टी पण याच्यात.

0: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात कबीरा बोले. विशेष सहभाग होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: होता स्वर्ग से सुंदर।
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची।
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं। झालं बजेट तयार?
2: हो।
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको,
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
2: आणखी एक?
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा।
2: आली आहे मोठी,
1: आता जाग बाई।
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा। 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
4: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
1: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा।
4: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे।
1: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे।
4: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल।
1: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध,
4: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस।
1: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा।
4: YCIS, विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा।
1: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142।
5: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा।
6: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का।
5: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा।
6: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा।
7: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
8: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
7: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये
2: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा
1: 1218 किलो पेलोड
2: 400+ किलोमीटरची रेंज
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत
2: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
1: सातारा कराड फलटण वडूज शिरवळ दहिवडी नवा रस्ता पाटण.
2: संपर्क 810-83-33-480
1: 8108333480.
3: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झाले. ERCP साठी पुण्याला नेला सांगितले डॉक्टरांनी. खर्चही खूप आहे.
4: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे यासाठी ERCP असू द्या, नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासाने तिथे जा आणि उपचार घ्या.
5: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.
6: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
7: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
6: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
7: ढाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
8: कार्यक्रमात यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय R.D. बर्मन यांनी.

0: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
1: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
1: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा
1: 1218 किलो पेलोड
2: 400 प्लस

0: किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
0: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
0: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
0: संपर्क 810-83-33-480,
1: 810-83-33-480.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95-185-68-006.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया. स्वर अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा आणि चित्रपट आहे कयामत से कयामत तक.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
3: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जो जिता वही सिकंदर चित्रपटातलं गीत. उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केले जतीन ललित यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आपण ऐकलं. जो जीता वही सिकंदर चित्रपटातलं उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरात मजरू सुलतानपुरी यांचं गीत होतं. संगीतकार होते जतीन ललित. याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात नामदेव ढसाळ यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो मिश्र गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
0: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
0: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
2: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस।
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
2: आजच प्रवेश निश्चित करा। ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256।
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी। 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
6: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
4: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा।

0: करा. संपर्क 9665784.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: धानेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
4: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
3: मदतीला आहे धाने दोस्त सच्चा.
4: धानेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: आकाशवाणीचे सातारा केंद्र आहे 103.1 MHz वर. सकाळचे 10 वाजलेत. आता या ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आध्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार मैत्रिणींनो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: खरं तर आपण असं म्हणतो की लोकांना दवाखान्यात जायची, हॉस्पिटल्समध्ये जायची भीती वाटते, कारण त्यातनं काहीतरी डायग्नोस होईल आणि मग आपल्या मागे काहीतरी सतत मेडिकल लागेल असं एक त्यांच्या मनात असतं. मॅमोग्राफी करताना सुद्धा लोकांच्या मनात किंवा रादर स्त्रियांच्या मनात हीच भीती असते का? तुम्ही याचा कधी अनुभव घेतलाय का?
3: खरं तर मॅमोग्राफी ही इतकी महत्वाची तपासणी आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर बद्दल आजकाल जसं जसं अवेअरनेस वाढत चाललाय लोकांना डेफिनेटली काहीतरी करू वाटतं आणि येतात आणि आम्हाला विचारतात, पण मॅमोग्राफी करायची आहे म्हणलं की घाबरतात. खरंच घाबरतात खूप जण. खरं तर फक्त सामान्य व्यक्ती नाही तर अगदी डॉक्टर फ्रेंड्स सुद्धा आमचे विचारतात मॅमोग्राफी करायची आहे करायची आहे, पण घाबरतात.
2: बर,
3: काही जण प्रोसिजरला घाबरतात, काही जण त्याच्याबद्दल इतकं काही काही मिसकन्सेप्ट ऐकून ठेवलेत त्यामुळं दवाखान्यात यायलाच घाबरतात, आणि काही जण त्यातून

0: काहीतरी निघेल हे जे भीती आहे तसं तशी असतेच लोकांच्या मनात की उगीच काहीतरी निघेल आणि मग कशासाठी, खरंच आपल्याला त्याचा उपयोग आहे का, खरंच गरज आहे का, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात असतात. आणि त्यामुळे इतकी महत्वाची तपासणी करणं बऱ्याच महिला टाळतात. आपण बरेच अवेअरनेस साठी कॅम्प घेतो, मॅमोग्राफी साठी किती एक कॅम्प ठेवतो, पण आणि त्यातनं एवढंच असतं की मॅक्झिमम लोकांनी मॅमोग्राफी करावी की वेळेत जर काही असेल तर ते वेळेत कळावं म्हणून.
1: बरोबर.
0: पण त्याला म्हणावा तसा रिस्पॉन्स नाही मिळत. म्हणजे मी स्पष्ट सांगेन की मॅमोग्राफी बद्दल डेफिनेटली खूप महिलांच्या मनामध्ये मिसकन्सेप्ट किंवा गैरसमज आहेत.
1: याबद्दल अजूनही बोलूयात, पण मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दल किंवा ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536. डॉक्टर स्नेहल, आपण बोलत होतो मॅमोग्राफी या टेस्ट बद्दल, मनात जी काही भीती आहे त्या संदर्भात.
0: नेहमीच मी सांगत असते की ज्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसते, अर्धवट माहिती असते, आपण कुठून तरी नुसतं ऐकीव माहिती गोळा करून एक समज करून घेतलेला असतो, त्या गोष्टीचा फायदा आपल्याला कधी कळूच शकत नाही आणि त्याच गोष्टीची भीती वाटत राहते. सो मी सगळ्या मैत्रिणींना सांगेन की या गोष्टीबद्दल, या तपासणीबद्दल जितकी माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळेल तेवढी तुमची भीती कमी होईल आणि डेफिनेटली एवढी चांगली तपासणी जी आपल्याला बऱ्याच मोठ्या त्रासापासून लवकर वाचवू शकते, आपण लवकर ऍक्शन घेऊ शकतो, यात आपल्याला ती मदत करेल. या तपासणीची पूर्ण माहिती मिळवणं महत्वाची आहे.
1: मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सर बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536.
0: मॅमोग्राफी ही बेसिकली स्तनांचा एक्सरे असतो. एक्सरे सारख्या फील असतो, तुम्हाला दुसरं काही त्याच्यामधनं रेडिएशन खूप मिळणं किंवा खूप त्रास होणं असं नाही होत. फक्त ब्रेस्ट ही एक फॅट वाली ऑर्गन आहे, फॅट आहे त्याच्यामध्ये खूप, त्यामुळे व्यवस्थित ग्लँड किंवा ग्रंथी व्यवस्थित दिसण्यासाठी त्या ब्रेस्टला दोन प्लेट्स मध्ये कंप्रेस करावं लागतं.
1: बरं.
0: ते कंप्रेशन आपल्याला क्षणभर दाब पडल्याला जाणवतो, पण तो फक्त क्षणभर असतो. आणि मॅमोग्राफी अशी काही खूप मोठी, खूप त्रास देणारी किंवा खूप खर्चिक किंवा खूप वेळ घेणारी तपासणी नाहीये, पण डेफिनेटली त्याचा फायदा अगदी अमूल्य आहे. त्यामुळे मॅमोग्राफी ही वेळेत सगळ्यांनी करावी.
1: नक्कीच. म्हणूनच मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल अधिक माहितीसाठी किंवा ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर. सकाळचे 10:05 होत आहेत. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे महाजन हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार श्रोते हो.
5: आपण मागच्या वेळेस बोललो होतो की आपल्याकडे मॉड्युलर ओटी किंवा लॅमिनार ओटी आहे, तर श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे आपल्याकडे की मॉड्युलर ओटी किंवा आता जी आपण नवीन सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी ओटी म्हणजेच ऑपरेशन थिएटर केलेलं आहे ते नेमकं काय आहे, साध्या ओटी मध्ये आणि यामध्ये काय फरक असतो?
6: येस सर, आता जुन्या ओटी बऱ्याच लोकांना माहिती असेल की त्याला ट्रेडिशनल एसी जो असतो, विंडो एसी असेल किंवा स्प्लिट एसी असेल तो लावलेला असतो. मोठी ओटी असेल तर 2 किंवा 3 देखील लावला जातो. 1 किंवा 1.5 टनचा एसी असतो जो आपल्या घरात असतो. आणि नवीन आजकाल जे आलेलं आहे ते म्हणजे लॅमिनार एअरफ्लो ओटी. तर हे दोन्ही जे ओटीज आहेत, एक म्हणजे लॅमिनार किंवा मॉड्युलर ओटी आणि दुसरी कन्व्हेन्शनल ओटी, याच्यामध्ये फरक 4 पॉईंट मी सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे एअर

0: फ्लो पॅटर्न म्हणजे एसीतनं जी हवा बाहेर फेकली जाते त्याचं ओरिएंटेशन लॅमिनारमध्ये फिक्स्ड डिरेक्शन मधनं ओटी हवा येते फिक्स पद्धतीनं बाहेर जाते म्हणजे एअर स्ट्रीम जे असतं ते आपल्याला गॅरंटीड ह्यानी माहिती असतं की ते कशा प्रकारे येणार आहे किती स्पीडने येणार आहे किंवा हवाची व्हॉल्युम किती आहे येणार ते आपल्याला माहिती असतं जे की कन्व्हेन्शनल मध्ये जसं की नॉर्मल एसी आपण सांगू शकत नाही एक्झॅक्टली किती येईल आणि प्लस त्याचे सेटिंग्स देखील आपल्याकडे मॉड्युलर ओटीचे जास्त असतात की बाबा किती आपल्याला प्रेशरनं पाहिजे किती टेम्परेचर अगदी पॉइंट ह्याच्यामध्ये आपण सेट करू शकतो तर तो एक फायदा आहे. दुसरं फिल्टरेशन म्हणजे आता जे हवा आत येते ती किती रित्यानं फिल्टर केली जाते. आता जे मॉड्युलर ओटी जे काही लॅमिनार जे आहेत त्याला हेपा फिल्टर असतात हाय एफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर फिल्टर ज्याच्यामध्ये 99.97% एवढी एफिशियन्सी असते ज्यामुळे अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जीवाणू जे छोटे असतात जे इन्फेक्शन होतं ते पूर्णपणे एलिमिनेट केले जातात. डस्ट पार्टिकल जे असतात ते देखील ऑलमोस्ट पूर्णपणे निघून जातात जे की कन्व्हेन्शनल ह्याच्यामध्ये एवढा कंट्रोल आपल्याला राहत नाही एअर चेंजेस मध्ये किंवा फिल्ट्रेशन मध्ये.
1: ओके श्रोते हो महाजन हॉस्पिटल मध्ये आता ऑर्थो केअर स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब मॉड्युलर ओटी आयसीयू इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा उपलब्ध तेव्हा या सर्व आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल पारसनीस कॉलनी जगदंब चौक मुनार हॉटेल जवळ सातारा इथे. संपर्क 90 75 023 025 90 75 023 025 9075 023 025. डॉक्टर अभिषेक महाजन सर जसं आता तुम्ही सांगितलं की ही मॉड्युलर ओटी किंवा लॅमिनार ओटी आपल्याकडे आता टेक्नॉलॉजीनी सुसज्ज आहे याचा रुग्णांना काय फायदा होतो.
0: जसं आपण बोललो की एअर फिल्ट्रेशन किंवा एअर फ्लोचं आपल्याला गॅरंटीड माहिती आहे कसं हवा येणार आहे किती प्रमाणात येणार आहे त्यामुळे स्टरिलिटी किंवा निर्जंतुक जे आपलं वातावरण ओटी मध्ये लागतं ते आपल्याला जास्त प्रकारात लॅमिनार ओटी मध्ये मिळतं जे की कन्व्हेन्शनल मध्ये एवढं पॉसिबल नाहीये. त्यामुळे जिथं आपल्याला स्टरिलिटी जास्त लागते जसं की मेजर सर्जरीज सांधेरोपण असेल मणक्याचं ऑपरेशन असेल मेंदूचं ऑपरेशन असेल पॉलिट्रॉमा म्हणजे जे बरेच ऑपरेशन एकत्र करायचे असतील अशा याला ज्याला स्टरिलिटी जास्त लागते तिकडे मॉड्युलर ओटी कधीही पेशंटच्या दृष्टीनं बेनिफिशियल राहतं कारण इन्फेक्शन रेट हा खूप कमी राहतो प्लस एअर फ्लो चांगला असल्यामुळे जे स्टाफ ऑपरेट करते त्यांचं कम्फर्ट देखील हा कन्व्हेन्शनल पेक्षा बेटर राहतो. जसं की प्रत्येकाला माहिती असेल एसी ऑन केला आपण रूम मध्ये की गार सगळीकडे एकदम होत नाही काही कॉर्नर मध्ये आधी गार होतं नंतर लांब ठिकाणी गार होतं तसं होत नाही त्यामुळे स्टाफ कम्फर्ट हा बेटर राहतो त्यामुळे ऑपरेशन किंवा प्रोसिजर करताना देखील ते त्यांना इझी जातं आणि पेशंटची रिकव्हरी ही लवकर होते की आपलं टेम्परेचर आपण कंट्रोल करू शकतो.
2: बरोबर
0: पेशंटला समजा गार जास्त पाहिजे असेल आपण टेम्परेचर ऍडजस्ट करू शकतो रिकव्हरी किंवा बुलीतनं बाहेर येताना आपण गरम करू शकतो. पेशंट रिकव्हरी आणि इन्फेक्शन रेट हे दोन्ही फेवरेबल असतात.
1: म्हणूनच श्रोते हो महाजन हॉस्पिटलमध्ये आता सुसज्ज अशा लॅमिनार आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुद्धा उपलब्ध आहेत. स्किन केअर ऑर्थो केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब मॉड्युलर ओटी आयसीयू इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा एकाच छताखाली म्हणजेच महाजन हॉस्पिटल इथे उपलब्ध. या सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर संपर्क करा महाजन हॉस्पिटल पारसनीस कॉलनी जगदंब चौक मुनार हॉटेल जवळ सातारा. संपर्क 90 75 023 025 90 75 023 025 9075 023 025. पुन्हा भेटूयात महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात महाजन हॉस्पिटल. सकाळचे 10:40 झाले. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा.
6: नमस्कार श्रोते हो, नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालयाचे नेत्र तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: आपण आज भेटलोय ते म्हणजे

0: नवीन जे काही एक टेक्निक नेत्रसंजीवनीमध्ये आलेलं आहे त्या संदर्भात बोलायला, तर ते मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी वापरलं जाणारं एक टेक्निक आहे बायोमेट्री. हे आम्हाला ऐकून माहिती आहे, पण आज समजून घ्यायचंय की बायोमेट्री म्हणजे नेमकं काय असतं.
1: मोतीबिंदू झाल्यानंतर तो मोतीबिंदू काढून त्या जागी आपल्याला आर्टिफिशियल लेन्स बसवायची असते. तर बायोमेट्री म्हणजे काय, तर त्या लेन्सची पॉवर ठरवण्यासाठी आपल्याला डोळ्याची लांबी काय आहे, बुबळाची पॉवर किती आहे हे मोजमाप करतो आपण. डोळ्याची लांबी, बुबळाची पॉवर ही प्रत्येक पेशंटची वेगवेगळी असते, त्यासाठी बायोमेट्री प्रमाणे लेन्सची पॉवर ठरवावी लागते.
0: अच्छा, मग आता हे जे बायोमीटर आहेत हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात?
1: तर हे तंत्रज्ञान आता अद्ययावत होत चाललेले आहे. आजच्या जीवनशैलीप्रमाणे आणि पेशंटच्या वाढत्या अपेक्षांप्रमाणे तंत्रज्ञान अपडेट आपल्याला करत राहावं लागतं. अल्ट्रासाऊंड ही सर्वात जुनी पद्धत आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरत आहे. पण अचूकता येण्यासाठी हे तंत्रज्ञान थोडे कमी पडते.
0: अच्छा,
1: ऑप्टिकल बायोमीटर त्यातून ऍडव्हान्स मशीन आहे. आता ओसीटी बायोमीटर हा सर्वात अत्याधुनिक बायोमीटर मानला जातो, तो आता आपल्याकडे आलेला आहे.
0: अरे वा, याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता नेत्रसंजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 0121-62-231-931, 0121-62-231-931, 0216223-1931. डॉक्टर सिद्धार्थ सर, अर्गोस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम असा उल्लेख आपल्याकडे झालेला आहे, तर ही सिस्टीम नेमकी काय आहे आणि याच्यामुळे अचूकता वाढण्यासाठी कशी मदत होते?
1: बायोमेट्रिक काय आहे हे आता आपण बघितलेलेच आहे. तर त्याच्या बरोबर आता इमेज गायडन्स हा अजून एक ऍडव्हान्स प्रकार आलेला आहे. यामध्ये बायोमेट्रिक सोबत पेशंटच्या डोळ्याची इमेज घेतली जाते. पूर्ण डोळ्याचे लँडमार्क्स आणि बुबळ्याचे मोजमाप घेतल्यानंतर इमेजनुसार पेशंटला कुठले इन्सिजन योग्य आहे, त्यातून कुठली लेन्स आपल्याला बसवायची आहे हे आपण ठरवू शकतो.
0: अच्छा,
1: पेशंटचे पूर्वीचे चष्म्याचे नंबर वेगवेगळे असू शकतात, ते कॉम्प्लिकेटेड असतात, त्यामध्ये सिलेंड्रिकल पॉवर म्हणजेच अँगलचा नंबर असतो. तर या अँगलच्या नंबरवर सुद्धा आता आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यासाठी आपण टोरिक लेन्स बसवू शकतो, त्यामध्ये ह्या इमेज घेतल्यामुळे त्याचे प्लॅनिंग करू शकतो. व्हिजन प्लॅनर हा मशीनचा एक पार्ट आहे, त्यावर पेशंटला कोणत्या प्रकारची लेन्स टाकायची हे आपण ठरवतो.
0: अच्छा,
1: आता ह्या वेगवेगळ्या लेन्सेस प्रमाणे ते प्लॅनिंग केलं जातं ऑपरेशनच्या आधी. म्हणजे आता मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये नुसती लेन्स बसवणे ही मर्यादित राहिलेली नाही आहे शस्त्रक्रिया, तर आपल्याला चान्स असतो त्या शस्त्रक्रियेमध्ये की आपण आपला चष्म्याचा नंबर पूर्ण घालवू शकतो.
0: अरे वा,
1: त्यामध्ये लांबच्यासाठी मोनोफोकल लेन्स, कॉम्प्लिकेटेड नंबर असेल तर टोरिक प्रकारची लेन्स, जवळचं दिसण्यासाठी आपल्याला ट्रायफोकल प्रकारची लेन्स, आणि इंटरमिजिएट व्हिजन म्हणजे कॉम्प्युटर मोबाईल हे वापरायचे असेल तर इड ऑफ प्रकारची लेन्स, असं ह्या व्हिजन प्लॅनरमध्ये आपण ठरवू शकतो. त्याप्रमाणे हे अचूक शस्त्रक्रिया आपल्याला करता येते.
0: अगदीच उत्तम टेक्निक आहे हे, आणि तुम्ही माहिती सुद्धा त्याची खूप छान सांगितलेली आहे. अर्थातच ज्या वेळेला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते त्यावेळेला या सर्जरीद्वारे तुम्ही तुमचा चष्म्याचा नंबरही घालवू शकता. याबद्दलची अजूनही माहिती आपल्याला जाणून घ्यायची, पण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या अर्गोस बायोमीटर, सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच,
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक. सकाळचे 10:16 होत आहेत. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे ओळख बाजारपेठेची, माफ करा, ऍडव्हान्स आयुर्वेद.
2: सूचना
6: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
0: 36 वर्षांच्या महिलेची ही केस बघणार होत आपण. त्यांना सतत चक्कर यायची, म्हणजे झोपेतून उठल्यावरती किंवा बसलेलं उभं राहिल्यावरती अशी सतत चक्कर येत होती. अनेक तपासण्या

0: आपण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, मग त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या तर यांची केस नेमकी काय होती, प्रॉब्लेम काय होता, तो सॉल्व्ह झाला का, चक्कर येण्याचं बंद झालं का, याबद्दल सांगा.
1: कसं होतं की प्रायमरी लेवलला चक्कर आली म्हणल्यानंतर मग बाबा स्पॉन्डिलायसिस आहे का, मग स्पॉन्डिलायसिस साठी म्हणजे बघितलं तर मग काही नाही निघालं, मग टेम्पररी म्हणजे मेडिसिन वगैरे दिले गेले, मग त्याच्यानंतर मग न्यूरोलॉजिस्ट कडे दाखवलं गेलं, मग स्कॅन केला गेला, सगळं केलं गेलं, पण कुठल्याच याच्यात काही आलेलं नव्हतं. काही वेळेला ऍडमिट करून बघितलं किंवा अंडर ऑब्झर्वेशन बघू, पण कन्क्लुजन असं काही नाही. मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारची चालू करून बघितली गेली, स्टेरॉइड पण चालू करून बघितले गेले, थोडंफार रिलीफ व्हायचा, पण बाकी काही रिलीफ फारसा नव्हता. मग शेवटी बाबा आता काहीच होत नाही म्हटल्यानंतर मग चला बाबा आयुर्वेद तरी ट्राय करून बघू, आणि मग ते आपल्याकडे आले होते. आता जर का प्रॉपर वेनी जर का बघितलं तर मी जेव्हा नाडी परीक्षण केलं त्या पित्त प्रकृतीची ती. बऱ्याच वेळेला कसं असतं की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली, बरोबर ना, तर मग होतं कसं की जसं गर्मी वाढली की आपण काम करू शकत नाही, आपण पंखा लावतो, एसी लावतो, वातावरण मेंटेन करून काम करतो, तसंच शरीराचं पण आहे. जर का शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली तर शरीर काम नाही करणार, मग अशा वेळेला काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं, आणि मग हळूहळू कॅल्शियम फॉस्फरस म्हणजे म्हणतो ना की हाडातलं हे कमी व्हायला लागलं की मग नंतर नंतर मग काय होतं की मसल्सला सुद्धा स्टिफनेस यायला लागतो कॅल्शियम डेफिशियन्सी वगैरे झाल्यामुळे, बरोबर ना. आणि हा मसल स्टिफनेस वगैरे यायला लागला तर मग कधी कधी काय होतं की मानेचे मसल जर का स्टिफ झाले तर मग ठराविक पोझिशनमधून तुम्ही उठताना बसताना लगेच ते रिलॅक्स होत नाहीत, आणि त्याच्यामुळे काय होतात की इथल्या नसा काय केल्या जातात, खेचल्या जातात, आणि मग त्याच्यातून चक्कर येण्याची शक्यता निर्माण होते. आता मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला कसं केलं जातं की बाबा चला कॅल्शियमच्या गोळ्या द्या, हे करा ते करा, पण जर का शरीरातलं वातावरण जर का योग्य नसेल तर तुम्ही नुसतंच कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही. आणि आता जर का नवीन जर का बघितलं आपण म्हणजे व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही, व्हिटॅमिन डी द्यायचं असेल त्याचे ऍक्शन चांगली व्हायची असेल तर पोटॅशियम पण द्यायला पाहिजे, म्हणजे व्हिटॅमिन के पण पाहिजे, बरोबर. आणि आता नवीन रिसर्च असा सांगतो की जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम म्हणजे तुमचं जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये जाम होतं आणि कॅल्सिफिकेशन ऑफ द आर्टरी जाऊन आर्टरी कडक होतात, म्हणजे फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होतो. म्हणजे ओव्हरऑल होलिस्टिक ट्रीटमेंट केली तरच फायदा होण्याची शक्यता असते, बरोबर की नाही. म्हणजे शरीरातलं वातावरण योग्य नसेल, बरोबर, आणि तुम्ही किती व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन आणि मिनरल्स तुम्ही गोळ्यांवाटे घेणार आहेत आणि ते तुम्हाला काही दिवसासाठी लागणार आहेत का, आयुष्यभर लागणार आहे ना. म्हणजे मेन काम कशावर करायला पाहिजे, पचनावर करायला पाहिजे.
0: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
1: म्हणजे आता बेसिकली पित्त वाढलं होतं, म्हणजे पहिल्यांदा विरेचन देऊन ड्रेनआउट केलं, त्याच्यानंतर मग पित्त बॅलन्सिंग साठी मेडिसिन दिली, त्यामुळे त्यांचं पचन चांगलं झालं, बरोबर ना. आणि स्नेहन स्वेदन देऊन त्यांचा जो काही स्टिफनेस होता बॉडीचा तो आपण रिलीज करून दिला. त्यामुळे एखादी गोष्ट जर का होत असेल, बरोबर ना, तर ती गोष्ट होण्यासाठी किंवा एखादा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तर तो होण्यासाठी बेसिक काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना. म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे तर ती का निर्माण झाली, मग तुमच्या खाण्यातून येत नाहीये का पचत नाहीये, म्हणजे मेन प्रॉब्लेम असतो पचन होत नाहीये. तर त्यामुळे म्हणजे कसं म्हणतो ना की टेम्पररी काम करण्यापेक्षा किंवा म्हणजे नुसत्याच व्हिटॅमिन प्रोटीनच्या गोळ्या खाण्यापेक्षा नैसर्गिक सोर्स मधून एक असं येईल, पचन कसं सुधरेल, कुठलाही जर का म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झाला असेल त्याच्यातलं मूळ कारण काय हे शोधून जर का ट्रीटमेंट केली तरच परमनंट रिलीफ आपल्याला घेता येतो. त्यामुळे अनेक आजारांच्या जर का बाबतीत आपण बघितलं तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात ऍडव्हान्स आयुर्वेद. सकाळचे 10:21 झाली. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे ओळख बाजारपेठेची.
3: हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख

0: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये. पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळे सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही, तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
1: हो सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत.
0: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
1: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूममध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्टमध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
0: खूपच छान सर. या प्रोजेक्टमधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
1: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्ट साठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
1: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
0: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अवेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
1: नक्कीच. आमच्या 99 अवेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्टला 99 अवेन्यू असं नाव का दिलं?
1: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अवेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अवेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझेशन देखील मिळणार आहे.
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
1: हो, 97972 99 99.
0: 97972 99 99. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकासनगर इथल्या 99 अवेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात ओळख बाजारपेठेची. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे पूना गाडगीळ अँड सन्स.

0: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
1: श्रोतेहो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यायला हवेत याची माहिती देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपल्या स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
3: नमस्कार.
1: मोडक साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा त्याने कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात?
3: तर हिऱ्याचे दागिने खरेदी करताना हिऱ्याची किंमत ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे हिऱ्यातला सर्वोत्तम कलर हा डी, त्याच्यानंतर EFGH कलर, तर कलर कुठला आहे आपण जो हिरा खरेदी करतोय तो, कारण त्याच्यावर किंमत ठरणार आहे. दुसरं आहे ते क्लॅरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये काही फ्लॉलेसनेस पाहिजे, त्याच्या आत काही इन्क्लुजन नकोत. हिरा जर आपण उजेडात धरला बघितलं तर त्याच्या आत इन्क्लुजन नसली पाहिजे. कट्स काय आहेत, कारण की हिऱ्याची किंमतच मुळी कट अँड पॉलिशिंग वरती ठरत असते, त्याच्यातच खरी कला आहे. तर कट, क्लॅरिटी आणि कलर या तीन गोष्टी, आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याचं वजन जे कॅरेटमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. तर हिऱ्याची जी किंमत आहे ती या चार गोष्टींवर ठरते. त्यामुळे आपण जर हिरा खरेदी करत असलो तर त्यातले या चार गोष्टी काय आहेत, कट कुठला आहे, क्लॅरिटी आहे का, फ्लॉलेस आहे का, त्यानंतर कलर कुठला आहे आणि किती कॅरेटचा आहे, या चार गोष्टी माहिती झाल्या की आपण त्याची किंमत योग्य आहे का नाहीये याच्याबद्दल विचार करू शकतो. त्यामुळे या चार गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आपण हिऱ्याचे दागिने खरेदी करतो किंवा हिरा खरेदी करतो. आता जेव्हा दागिने खरेदी करतो त्या दागिन्यामध्ये बसवलेले हिरे या कुठल्या प्रकारात आहेत हे आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे, की बसवलेले सगळे हिरे आहेत ते कुठल्या रंगाचे आहेत, शक्यतो एका रंगाचे असतात, कट्स त्याचे फाईन कट आहेत का, त्याला स्पार्क निर्माण होणार आहे का, कारण त्यातून स्पार्क निर्माण व्हायला पाहिजे. जितके चांगले फाईन कट असतील, चांगला कलर असेल, क्लॅरिटी जेवढी चांगली असेल तेवढं त्याच्यातून फायर म्हणतात किंवा स्पार्क म्हणतात. तर त्याकरता या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्या चार गोष्टी माहिती करून घ्यायच्या, आणि तुम्ही गळ्यात घातलेला जो दागिना असतो स्त्रियांनी विशेषतः, त्या जेव्हा सोशल फंक्शनला जातात किंवा एकत्रित जातात तेव्हा तो चमकून उठणं गरजेचं आहे, आणि तो खरा हिऱ्यांचा असणं, नॅचरल हिऱ्यांचं असणं गरजेचं आहे.
1: मोडक साहेब, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून आपण कोणती माहिती घेणं आवश्यक असतं?
3: काय हिऱ्याचे दागिने खूप रिलेटिव्ह टर्म आहे.
1: बर,
3: की हा माझा डायमंड नेकलेस आहे, हे माझी डायमंडची अंगठी, हे माझं डायमंडचं पेंडंट आहे, ठीक आहे, पण त्यातले बसवलेले हिरे कुठल्या दर्जाचे आहेत त्यानुसार त्याची किंमत बदलत जाणार आहे. त्यामुळे आपण जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा ते विक्रेत्याकडून एखादा दागिना जर आपण घेणार असलो तर त्यात किती टोटल डायमंड लागलेले आहेत, किती वजनाचं सोनं लागलेलं आहे, मजुरी किती आहे, त्यानंतर लागलेल्या डायमंडचे हे जे फोर्सी आपण मगाशी सांगितले ते कुठले आहेत, ते सर्टिफाईड आहेत का, सर्टिफाईड असलं तर कुठल्या लॅबचं सर्टिफिकेशन आहे, हे सगळं माहिती करून मग आपण बाजारात त्याचं कम्पॅरिझन करू शकतो. हिऱ्याचे सगळे डिटेल घ्यायचे आणि ते बाजारात जाऊन कम्पेअर करायचे, आणि सेम कम्पेरेबल याची दुसरे काय किंमत लावतायत हे बघून मग ठरवायचं की कुठून घ्यायचं, कारण आफ्टरऑल सगळं सर्टिफाईड असणार आहे आणि ज्याच्याकडून तुम्ही घेणार तो बाय बॅक आणि एक्सचेंजची गॅरंटी देणारच आहे.
1: खरंय. मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.

ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. पुना गाडगीळ अँड सन्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:32 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: सुगम संगीताच्या या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं अरुण डाते यांच्या स्वरात. गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं आणि संगीतकार होते यशवंत देव.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये ए प्लस प्लस मानांकन प्राप्त. बीएससी आणि एमएससी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, एआय, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021-2845-4570.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
7: अय्या, खरच मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
6: आई, आता झाली का पंचायत?
8: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
9: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
8: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर, सातारा. आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक, सातारा.
9: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम अटी लागू.
10: मंदार ट्रेडर्स, ड्रिल्स, रीमर्स, एंड मिल्स, टॅब्स, टूल बिट्स, एनसी टूल होल्डर्स, रिव्हॉल्व्हिंग सेंटर्स, ऑल टाइप्स ऑफ कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, प्रेशर गेजेस, इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स, स्कॅनर्स, टेस्टर्स, थर्मोमीटर्स, असे बरेच काही.
11: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षे इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1. H39 जुनी MIDC सातारा. 9822-801-804.
12: डिप्लोमाला नापास झालात,
13: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
12: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
13: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
12: तोही मोफत.
13: संपर्क 98220-71571.

0: अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं श्रीकृष्ण बेडेकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अनुराधा पोडवाल यांचा. सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
2: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
1: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
2: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
1: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
3: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
1: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
2: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
1: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
2: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी एक?
2: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
5: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
6: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत. ERCP साठी पुण्याला न्यायला सांगितले डॉक्टरांनी. खर्चही खूप आहे.
7: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे, यासाठी ERCP असू द्या, नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासानं तिथे जा आणि उपचार घ्या.
8: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ: www.meenakshimultispeciality hospital.com.

0: अशा भोसले यांच्या स्वरात म पाम भावे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
4: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
4: संपर्क 83 29 72 94 98.
5: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
6: हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

सुगम संगीताच्या या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं सुधीर फडके यांच्या स्वरात. गीत होतं वाराकांत यांचं, संगीतकार होते यशवंत देव. श्रोतेव, या गीताबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
0: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
0: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
3: संपर्क 84082993994। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
2: नियम आणि अटी लागू।
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आई?

0: हाताचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866 91 676 72।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध. 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि NBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
4: डिप्लोमाला नापास झालात,
5: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
4: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
5: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
4: तोही मोफत.
5: संपर्क 98 220 71 571.

0: रामदास कामत यांच्या स्वरात ध्यानंदी गायनी कळा या नाटकातलं पद आपण ऐकलं. पदरचना होती गोपाळकृष्ण भोबे यांची.
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
2: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325.
1: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
3: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
4: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
3: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
4: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
3: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
4: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
3: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
4: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
3: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
4: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
3: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे बीए इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
1: संपर्क 83 29 72 94 98.
2: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
3: अय्या, खरच? मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
2: आई, आता झाली का पंचायत?
4: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
5: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
4: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक सातारा.
5: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम व अटी लागू.

0: कृष्णार्जुन युद्ध नाटकातलं पद आपण ऐकलं. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात पदरचना होती शंकर बाळाजी शास्त्री यांची.
1: मंदार ट्रेडर्स ड्रील्स रीमर्स एंड मिल्स टॅप्स टूल बिट्स एनसी टूल होल्डर्स रिव्हॉल्व्हिंग सेंटर्स ऑल टाइप्स ऑफ कॅलिपर्स मायक्रोमीटर्स प्रेशर गेजेस इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स स्कॅनर्स टेस्टर्स थर्मोमीटर्स असे बरेच काही.
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षे इंडस्ट्रियल सप्लायर अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
6: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झॉलॉजी मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी तसेच कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स AI अॅनिमेशन सायन्स स्टॅटिस्टिक्स बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस
6: वायफाय कॅम्पस अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
5: आजच प्रवेश निश्चित करा YCIS.ac.in कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256.
7: रिमझिम बरसती पाऊस.

0: स्वच्छधारा इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
3: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.

नाट्य संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं पद होतं कान्होपात्रा नाटकातलं आशा खाडीलकर यांच्या स्वरात. पद होतं न बी कुलकर्णी यांचं. याबरोबरच नाट्यगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचे हे सातारा केंद्र श्रोत्यांना प्रसारित करीत आहोत सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, मनाला दार नसतं ना कुलूप, पण असतात खूप सुंदर खिडक्या, ज्या आपला मूड असतो तशा उघडतात, कधी बंद होतात. या खिडकीतून डोकावलं की दिसतो आयुष्याचा प्रवास. त्यात भेटलेली माणसं, काही अनोळखी, काही ओळखीची, काही जवळची, आणि जपून ठेवलेली आठवणी. प्रत्येकाच्या मनाची खिडकी वेगळी, त्यातून दिसणारं दृश्य वेगळं. चला तर मग उलगडू हा प्रवास गाण्यांच्या साथीनं.

काही गाणी ऐकली की मनाला पंख फुटतात. विचारांचे पक्षी मग कुठंही जाऊन बसतात. बालपणीच्या अंगणात, तारुण्यातील बगीच्यात, एखाद्या कातर संध्याकाळच्या वृद्ध आठवणीत, पहिल्या पावसात भिजलेल्या आठवणींच्या प्रदेशात हा पक्षी स्वैर उडतो मनाच्या खिडकीतून परवानगीशिवाय.

0: सुरेश भटांची गझले. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. या जगात आपण लोकांमध्ये मिसळतो, अनेक नाती जोडतो, दृढ करतो, तरीही आपली ओळख स्वतंत्र ठेवतो आणि आपल्या मनाच्या खिडकीतून पाहताना निर्लेप मनानं या सर्वांकडे पाहतो. या नात्यांच्या गुंत्यात गुंतूनही तटस्थ होऊन त्याकडे पाहत राहतो.
1: ये लड़ी है लम्हों की, झालर बना ली है इसकी. कभी पहन लेता हूं, कभी उतार देता हूं. बस यही पेश कर रहा हूं. नाम पता नहीं, रखा भी नहीं. जानता हूं वक्त की गर्द में डूब जाएगा, गुम हो जाएगा. जो याद रहेगा सिर्फ इतना

मनाला जसं दार नाही कुलूप नाही पण असंख्य झरोके आहेत, खूप सारी कपाट आणि त्याला अनेक कप्पे आहेत. प्रत्येक कप्प्यात आठवणींचं एक गाठोड आहे, त्यात अनेक सुखदुःखांचे प्रसंग आहेत, भावभावनांचा कल्लोळ आहे आणि मग त्यातून चेहऱ्यावर हसू आणणारे आनंदी दिसण्याचा मुखवटा घातलेले अनेक चेहरे आहेत. कारण मनाच्या खिडकीतून कायमच इंद्रधनुष्य दिसेलच असं नाही. आणि मग नकळत गुलजार साहेबांचं हे गीत आपल्या ओठी येतं.

कधी मनाच्या खिडकीवर आठवणींचे पक्षी टिकटिक करतात. अशावेळी उघडावी खिडकी, ऐकावी त्या पक्ष्यांची किलबिल आणि उघडावा आठवणींचा अल्बम. मग हळूच उघडेल एक अत्तराची कुपी आणि सुगंधित होऊन जाईल भूतकाळ, वर्तमानकाळ आणि येणारा भविष्यकाळही.

स्वच्छ हवा, ऊन, वारा हवा असेल तर घराची खिडकी कायम उघडी ठेवावी लागते. तसंच मनाच्या खिडकीच आहे, त्यातून पाहताना मन स्वच्छ, नितळ, आनंदी असेल तरच जग खूप सुंदर दिसेल, सगळी नाती आपली वाटतील. आठवणींचं इंद्रधनू सातही रंगांची उधळण करून मन आनंदी प्रफुल्लित होईल. आणि जर त्याच खिडकीतून धूसर नजरेनं बाहेर पाहिलं तर सगळं अंधुकच दिसेल, मन विषण होईल. तेव्हा पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. हसत हसत, रडत रडत का गाणं म्हणत.

तेव्हा श्रोतेहो मनाची खिडकी कायम उघडी ठेवा. आठवणींचे पक्षी आत येऊ देत अलगत नात्यांची ऊप वाढेल. एखादं अलवार सुरेल गीत मन प्रसन्न करेल. तेव्हा आज इथंच थांबूया, पण आपण मात्र आमच्याशी असेच जोडलेले रहा आकाशवाणीच्या माध्यमातून. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह आणि सुरेल गीतांच्या सोबतीनं.

श्रोतेहो, सूत्रबद्ध निवेदनासह गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंब प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोते हो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. एकीकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत असतात. हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? गुन्ह्याचं स्वरूप कसं असतं? यावर आधारित विशेष चर्चा आता ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभा कोकीतकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी.

0: मैत्रिणीनो, श्रोतेहो नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार सोसण्याची, सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्यासमोर येतात आणि याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी स्त्रीमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्री शक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था ह्या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार.
1: नमस्कार.
0: शोभाताई या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्याबरोबर आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या. गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन राईट ऍक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे?

0: प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
1: कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते आणि असं मानलं जातं की नाही तो अधिकारच आहे नवऱ्याचा की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे
0: आपल्या शरीरावर नवऱ्याचा अधिकार.
1: येस, पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते की आजकाल महिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात, आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधने लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो,
0: त्याचा ताबा घेतला जातो,
1: येस, तिची काही प्रॉपर्टी असेल हे असेल त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजेच अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बऱ्याचदा महिलांना वाटतं की ठीक आहे दोन चार शिवी गाय करणं ठीक आहे,
0: म्हणजे मान्य केलं जातं गोष्टी सहजतेने स्वीकारल्या जातात.
1: आणि आताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या आहे ना ती थोडी बदलली आहे की जो अब्यूज व्हायलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो आता ऑनलाईन वर त्याची जागा घेतलेली आहे की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात तिचे फोटोग्राफ्स घेणं आणि या सगळ्या गोष्टी, आणि जर तिने काही केस करायला किंवा आवाज उठवायला गेली तर मग धमकी देणं की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत
0: व्हायरल
1: करणं, तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये महिलेने डिवोर्स घेतलेला आहे, सगळं आहे, आणि ती आता दुसरं लग्न करू इच्छिते आहे, मग त्या नवऱ्याला ते फोटोग्राफ्स पाठवणं म्हणजे याही लेवलचे आजकाल ऑनलाईन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याचंही प्रमाण वाढतं आहे.
0: हिंसाचाराचं स्वरूप
1: बदलतं आहे
0: आणि या सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
1: कायद्याचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहे, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात, राहत्या घरात, भले ते घर कोणाच्याही नावावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते.
0: बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस, तर आता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का?
2: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध, रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाहीये.

0: लिव इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली, पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्री मुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 आसपास केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत, बेजबाबदारपणा म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही अशा केसेस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे. खूप महिला ज्या आहेत जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकारच आहे समजून त्या सहन करत असतात, पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो सेक्शुअल व्हायलन्स लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3-4 संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घरखर्च काहीच येत नाही आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँडल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजच्या पण केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाही आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक मुलगा कितीही वाईट असला म्हणजे व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात, पण सुनेला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल तरी बाईला राहण्याचा अधिकार आहे, तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेले आहेत, कारण जबाबदारीच घ्यायची नाही, मग तो नवरा कुठे आहे काय आहे दुसऱ्या बाईसोबत राहतो काही त्या बाईला माहित नसतं आणि 3-4 मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते, अशा केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो.
1: किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना,
0: हेच सत्य आहे.
1: सीमाते, या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा काही फरक असतो का, की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय का, जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात?
2: अजिबात त्याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो,
1: भेदभाव काही नाही,
2: काहीच नसतो, कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे, त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाहीये. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेवलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा झालाय 2005 त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं, 498A मध्ये तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची, पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं, कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला, त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्या विरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की आपण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये, आणि 498A मध्ये पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात, 4 भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं, ते सिद्ध करणं कठीण असतं आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला

0: न्याय मिळवून दिला
1: म्हणजे त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे. शोभा, ते कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतात.
2: हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाही आहे, तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. ह्या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला दाद पण घेता येते कोर्टामध्ये.
1: पण मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे?
2: हो, उदाहरण आम्हाला आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहेत, तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे तर त्याला ते एक वन ऑफ द रिझन आहे, कारण मुलं बाळ झाली की भाऊ बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनाही मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट त्या अंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस आहेत, कलेक्टर आहेत, त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आणि त्याच्यात सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय होता. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये जे नवीन घर मिळालं आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्याची ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि ती आजी घरात गेली आणि मग सून आणि मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
1: सीमा, ते ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं, त्याबद्दल थोडं.
0: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते, तिला म्हणजे कुठेच जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत
1: नाही,
0: कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो, ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो, तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो, ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो, आपल्याला काही जॉईंट मीटिंग घ्यायच्या असतील म्हणजे सासरचे लोक, माहेरचे लोक, म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्या. आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही, तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळा टाकणं आणि अजून तिला त्रास देणं आहे, मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल, मग तिला फ्री लीगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या याच्यात सांगितलंय तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आणि जुन्या काळात आई वडिलांनी कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती ती तर म्हणजे तो मुलगा त्या आईसमोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून, तिला शिवी गाळ, सून अतिशय घाणेरड्याशिवाय देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात. त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको जाऊ दे, पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टर जे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेले आहेत, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचा प्रेशर सुरू होतं की आई वडील कोर्टात गेले माझ्या विरोधात माझ्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली मग त्यांना बाकीचे त्रास.

0: पण हे शेवटी काय मुंबई सारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार, या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाही आहे त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोड तयार केलेले आहेत सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय, त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय आणि बऱ्याच केसेस. आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे, तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
1: प्रणाली लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?
2: कायदेशीर मदत आता जसं आम्ही एक संस्था आहोत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर ऍक्च्युअल काम करतात, जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्या बरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाही आहेत, पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत
1: आर्थिकदृष्ट्या.
2: येस, आपलं जे लीगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत,
1: तात्काळ नाही मिळत.
2: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही आज संस्था लीगल क्लिनिक चालवतो की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा मुद्दा
1: भाग,
2: पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात, मग आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची, ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल, पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं, की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली, असं काही होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षा, कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की
1: थोडं
2: बाई ऍडजस्ट कर, थोडं फॅमिलीची इज्जत आहे, हे आहे, मग मुलं तिच्या पदरात येतात, मग मुलांकडे बघून ती हे करते आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि या सगळ्याला मग आपण ग्लोरीफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली, मला पण अत्याचार होत होते, आई म्हणते मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे कर,
1: मी सहन केलं तू ही कर.
2: तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल ऍटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्वाचं असतं आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आईला मारतो, पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: मला हेच विचारायचं की ज्या वेळेला पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळू
2: शकतात
1: किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
2: येस, डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज, अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना, ठीक आहे ना, कमावून तर आणतोय ना, मग त्याचा तो अधिकार आहे. अगं तो पिऊन येतोय तो तसा चांगला आहे, पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही, कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात, ऍडजस्ट करा ऍडजस्ट करा हेच. म्हणजे एखाद्याने मारलंय मला, का मारलंय, माझे आई वडील मला मारायचे, हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे, कारण का मग हीच ती वृत्ती ना वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो, पहिला तो वर्बल असतो, शिवीगाळ असतो, मग तो वाढत वाढत वाढत तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: बरोबर, म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं, त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं
2: आहे.
1: तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का, शोभाते का, तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे, म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी? पण
3: नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी तो मिडल क्लास हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचरावेचक महिलांसाठी पण काम करतो, त्यांचं बचत गट करणं, त्यांच्या आरोग्यावर काम करणं.

0: तर माझ्याकडे एक कचाळीसक महिलेची केस होती आणि तिला चार मुलं होती आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधनं तिची केस हॅन्डल झाली, तिचा समजोता झाला आणि ती नांदायला गेली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली, त्यावेळेस तिच्याकडे आणखी एक मुलं होतं, म्हणजे 5वं मूल तिच्या पदरी होतं आणि ती आली माझ्याकडे आणि म्हटली आता शोभाते मला जायचं नाही, मला डिवोर्स पाहिजे. आणि ती 5 मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले की 5 मुलं घेऊन करणार आणि हिच्याकडे काही स्किल नाही, ती कचऱ्यावर जाते, कचरा वेचून आणते, तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत, मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण, मला त्याचं काही नको, पण तो माझ्यावर इतकी व्हायलन्स करतो, आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घर घेऊन कचऱ्यावर काम करून 5 मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबुतावर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत, ठामपणे उभ्या राहणाऱ्या आहेत. एक ब्लाइंड महिला होती, तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत, वेळ कमीच पडेल आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला, पण असंच ना, ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही, थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता. आणि 2 मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा, म्हणजे बिगारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला, त्या काळात 2 रुपये होते बसला, मिनिमम 2 रुपये मागत होता. हिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावर वाद झाल्याने तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं, खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या 2 मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ती झाडू बनवण्याचं काम करते, ती लिंबू मिरचीचं काम करते आणि 2 मुलांना शिकवलं. आता तिच्या 2 मुलांची लग्नही झालेली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती, आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: मला वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं,
0: नक्की,
1: की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का सीमा, ते तुमचा काय अनुभव आहे?
2: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे, त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, अगदी हाय प्रोफाईल केस होती, म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या,
2: त्या शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि एक समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ, म्हणजे असे त्यांनी दाखवलेलं की मारलेलं, बळ उमटलेले,
1: आवळावरती बळ
2: त्यांच्या, असं तो मारायचा, म्हणजे डॉक्टर सर्जन असू नये.
1: बापरे.
2: आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिवायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं आणि तो म्हणायला मुलीला आज तर मी काही जास्त मारलंच नाही तरी तुझी आई कशाला इतकी
1: कंपासनी
2: असं फिरवून, अशा प्रकारचा छळ,
1: क्रौर्य,
2: खूपच क्रौर्य. पण तरीही त्या बाईची, म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात, तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना त्यांना जे सगळ्या गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते त्याच्यातनं बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्च भ्रूस्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अमेनिटीज आहे, कार आहे, हे सगळ्या सोयी आहेत, त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही, हा त्यांचा मानसिक विचार असतो आणि त्याच्यामुळे त्या त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत, त्यामुळे मग आश्चर्य वाटत. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्न स्तरातली उत्पन्नातली महिला असेल तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको, मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली याच्या आणि मी आता राहणार नाही.

0: केस माझ्याकडे एक आली होती ती मला सांगायला आवडेल
1: जरूर. हा.
0: की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोयत्यानी वार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात आईची दोन बोटं तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25 ठिकाणी जखमा झाल्या. म्हणजे मानेवर पाठीवर त्यांनी वार केले कोयत्याचे. तर त्या मुलीनी ऑनलाईन आमचा तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही. तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ऍडमिट. फक्त मी तिला म्हटलं की तुझा जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच, गॅरंटी नसते. तर तिने तो त्यांच्याकडनं म्हणजे घाव किती सिव्हिअर
1: आहे
0: त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 आयपीसीचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याचं तू त्यांच्याकडनं प्रमाणपत्र म्हणजे पुरावा तू का मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला आणि नंतर ती ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस FIR घ्यायला तयार नाही.
1: अरे बापरे,
0: पोलीस स्टेशनमध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना
1: आपल्या बाजूला
0: म्हणजे तो घेऊन गेला आणि वडील सापडतच नव्हते. डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्यावरही वडील ॲब्सकॉन्डिंग, म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करू शकले नव्हते. आणि मग असं मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा आता हे झालेलं आहे. मग तिची आई पण म्हणाली ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांना त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेले की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आई वडिलांकरता केलं, आईला न्याय मिळवून दिला. तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडीलही तिच्याकडे राहायला आले
1: आणि
0: बाहेर काढलं, त्यांच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेऊन घेतले आणि वडील आणि आईचा सांभाळ ती मुलगी करत होती. आणि मग नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काय होऊ नये म्हणून त्या मुलांनी आईला आपल्याकडे घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटीझन मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकाची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय. म्हटलं तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे, त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईने सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडस लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: पुन्हा रिप्रेझेंट करता
0: आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही.
1: अत्यंत दुर्दैवी आहे,
0: दुर्दैवी आहे.
1: आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित सो कॉल तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला. तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार
0: याच्याकरता ना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता, आणि मुलीच्या आई वडिलांनी. आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता.
1: बरं, प्रणाली तुला काही सांगायचं याच्यावर?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात पण तो सेव्ह करून ठेवतात की भाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे. मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली.
1: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी

0: आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाल्या तसं अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना, म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर
1: उठते. आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे. पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे. आणि तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे, मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू. तर तेही आहे. आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या.

0: ची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
1: न्याय मिळावा
0: आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट. पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगतं ना की भाई तुम्ही बसून बोला,
1: सामोपचाराने मिटवा.
0: एक्झॅक्टली. मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येतं ना की गैरवापर हा महिलांमुळेच नाही करत, हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा. तर महिलांना ते जावंच लागतं आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते. पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट्या आहेत.
1: नाईलाजाने घेतात,
0: नाईलाजाने घेतात किंवा त्यांचं काही सेटलमेंट होते म्हणा, जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे. पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे. पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघा की मला इंटरिम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200-200, 300-300.
1: एक जज विलंब जो आहे
0: म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे, पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल, कारण ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे.
1: मला वाटतं सगळ्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्वाचं असेल. त्या दृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते.
2: खरं तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते. आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको गवाई. आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती आणि उघड उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं, सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR करणं ह्या सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आलाय. आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलींनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेस साठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही, म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो. त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रूपाने, काही सेशन्स घेण्याच्या रूपाने, पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात, पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे. तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेससाठी, पण रील्स मध्ये सगळं जनरेशन लागलेलं आहे आणि त्यामुळे मी युट्यूबला पण काही गोष्टी बघते, इतक्या चुकीच्या गोष्टी, कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात. तर थोडंसं गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलचं सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे. कारण चुकीच्या गोष्टी आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहेत, कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे आणि त्यामुळे रील्स बघणं आणि ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: योग्य माहिती
2: पोहोचवली पाहिजे. हा एक भाग आहे,
1: आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेतच.
2: एक्झॅक्टली. आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नीना फोन दिलेले आहेत आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं आणि मग ती कोणाशी बोलते, माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं, म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे आणि त्यामुळे तो नवरा पण म्हणजे एक जॉब करून दुसरा केक शॉप त्याने टाकलं होतं, त्यामुळे तो सतत त्या कामात असायचा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबई सारख्या ठिकाणी आणि मध्ये रस्ता, त्याच्या बाजूला वॉशरूम आणि ह्या बाजूला घर अशी परिस्थिती होती. आणि ही बाई अशिक्षितच होती, म्हणजे लिहिता वाचता येत नव्हतं, पण तिचंही स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे, पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल आणि तिच्याकडे तो फोन आला आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही ती बाई, तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं, 10 दिवस त्या घरात

0: म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही, 10 दिवस ना ती लघवीला गेली ना टॉयलेटला गेली, जेवली नाही काही नाही, इतकी माणसं घरात असून सुद्धा. आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटलं की आता आपली मुलगी एवढी चुकलेली आहे, मी कसं जाऊ, जावं मलाही मारहाण करेल म्हणून आई पण गेली नाही. आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली.
1: भयानक आहे हे फार.
0: आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणण्याने बाई काही व्यभिचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तर आता ते हॅपीली दोघे जण राहत आहेत. तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत.
1: भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल, जनजागृती ज्याच्यातनं करता येईल, पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता मग तो ऍक्ट काय आहे, त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो, त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे की त्यांना घराच्या ह्याच्यात त्यांचं आहे का, रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का, हे ज्या घरात राहतात तिथे त्यांचं कुठे नाव आहे का, की फक्त नवऱ्याचंच आहे, म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार, तुमच्याजवळ काय आहे, बँकेचं खातं आहे का, अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली, तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे, आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे, त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे,
2: बरोबर
1: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणं. एक केस हाय प्रोफाईल केस होती, थायलंडला आई वडील होते, इकडे लग्न करून दिलेलं आणि डॉक्टर नवरा, आणि त्या बायकोचा त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न, तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे म्हणजे तिचं जे पासपोर्ट विजा तिचं आधार कार्ड ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं, तिला मिळूच दिलं नाही की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका, तुम्ही स्वतःच सुरक्षित ठेवा ती, तुमचं जे स्त्री धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं, त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी करता अवेअर राहा, जागरूक राहा आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता, ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते, असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल. आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा, अजिबात शांत राहू नका, हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावं वाटतं की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या, तेव्हा मी मुलांना जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते, तुमचे जे बॉयफ्रेंड असतात, तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता, तुमचं प्रेम असतं, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकता. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल, खूपदा आपण बघतो, म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता, इतक्या जोरात ती कळवळली, पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचंय, हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते, असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं, ते काही पुरुषार्थ नसतो, तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही हा मुलगा आणि वेळीच सावध व्हा, कारण पुढे जाऊन टेंबिक हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता, त्यामुळे वेळी सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल शाळा कॉलेज वस्त्यांमधून, आणि हे असा मी तो कायद्याचा सगळा म्हणजे
2: प्रचार आणि प्रसार करणं
1: आमच्या पातळीवर आम्ही करत राहतो. छोटीशी केस सांगते मी, म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो, 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची, पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही, पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही, डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे, आणि तो नवरा तिला मारहाण करत म्हणजे राग आला म्हणून,
2: बापरे,
1: आणि इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार नाही की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार, मी कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय, म्हणजे ही काय मानसिकता असते बायकांची, अवलंबित्व, आणि ते त्याच्यातनं बाहेर पडणंच शिकत नाही त्या,
2: बरोबर,
1: मग त्याच्याकरता कितीही आता 70-व्या वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्याविरुद्ध तरी तुम्ही बोललं पाहिजे तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही,
2: बरोबर,
1: आपले हात बांधलेले असतात.
2: सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या बाबतीत

0: त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलताना दिसतोय का? याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का?
1: रती फाउंडेशन, जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड, नवीन नवीन ट्रेंड्स येत असतात, तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत, राईट? मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात, ऑफकोर्स सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात, आणि मग ऍक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स, मला सगळ्या मेमरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत, आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं. पण मग काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप होतो, मग तिचं लग्न होतं, आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे. आणि मग मुलगा थोड्या दिवसानंतर, आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते, तर त्यामुळे मग तो सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्हमध्ये, जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत.
0: म्हणजे ब्लॅकमेलिंग.
1: ब्लॅकमेलिंग आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेप्ट काय असते की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज अप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ऍक्सेस मध्ये असतात, आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशन मध्ये आता असणं फार गरजेचं आहे, की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं,
0: काही गोष्टी खासगी ठेवणं गरजेचं आहे.
1: आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग पेरेंट्सचा कंट्रोल वाढतो की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही, पण मग अगेन इंटरनेट आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट यूज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाहीये, पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे, हा एक पार्ट झाला, पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे, तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे, आणि न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे.
0: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून, हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत, आणि आज अर्थातच आपण शारीरिक, मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेतनं आपण बोलू शकलो.
2: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे. त्याच्यानंतर आणि व्हायलन्स महिलांवर जी होती ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण ऍडिक्शन, दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजाऱ्यांनी सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे, मग तू सासरी असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं, पण जेव्हा एक मुलगी येते तुझ्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय, तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो, ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय, किंवा मॅरेजेबल लॉज काय आहेत, सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं, तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो. त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवलला खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे, संस्थांनी करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे.
0: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलतायत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय.
3: हा हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेसमध्ये एमओयू केलेले आणि शादी की पाठशाला या

0: आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात मग संवादापासून आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी. आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात. मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर, तुमचा संवादाने तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत. मुंबईला पार्ला आणि बोरीवली या दोन ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर्स उभे केले आहेत आणि ते काम भारतीय स्त्री शक्ती
1: खूप चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही, आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील. आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे, या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाताई देशपांडे, शोभाताई कोकीतकर आणि अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर, तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोतेहो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोकितकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, रती फाउंडेशनच्या अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: श्रोते, आता कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41.

0: 29 आणि 45 15 41 30 STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदर भरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: श्रोते हो याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता.

0: गीतकार का नाम हमने आपसे पूछा था, सही जवाब हमें आपने दिया। और सुन रहे हैं कार्यक्रम सुरीला सफर विविध भारती पर। हमारे साथी लिख रहे हैं कि दिमाग सदैव दिल के ऊपर होता है, दिल तो बहुत कुछ चाहेगा मगर दिमाग इन द्वंद्वों से सही राह दिखाता है, अतः दिमाग की ही मैं सुनता हूँ। ये तो बड़ी अच्छी बात है, आपने ये सोचा। हमारे एक और साथी हैं, वो कह रहे हैं कि रूठना मनाना तो जिंदगी का हिस्सा है, जहां अपना रिश्ता होता है वहां ये किस्सा है, वहीं ये किस्सा है। नाराजगी पल भर की हो सकती है लेकिन अपनापन उम्र भर का होना चाहिए, क्योंकि जो दिल से अपने होते हैं वो रूठ कर भी दूर नहीं जाते, बस मनाए जाने का इंतजार करते हैं। तो बहुत ही सही बात आपने कही कि वाकई बहुत से लोग ऐसे होते हैं जो रूठ जाते हैं और वो सोचते हैं कि उन्हें मनाया जाए, और एक बार भी मनाने की कोशिश की जाए तो तुरंत मान जाते हैं। आप हमें बताइए कि क्या आप किसी से रूठे हैं और अब तक माने ना हो, उनके मनाए जाने का इंतजार कर रहे हो, और कौन सी ऐसी बात है जिस पर आप रूठ जाते हैं आसानी से, और किसी को मनाना हो तो क्या करते हैं आप, ये बातें हम तक भेजिए। तब तक हमारे और साथी कह रहे हैं कि मैं हमेशा दिल की बात सुनती हूँ। वहीं हमारे एक और साथी कह रही हैं कि कभी कभी दिल उस बात को मनवा लेता है और हम मान भी लेते हैं, बाद में दिल की उस नादानी पर बेहद अफसोस होता है उन्हें। वहीं हमारे एक और साथी हैं, वो कह रहे हैं कि उनका एक गीत शामिल हो गया उनकी लिस्ट में, जो गाना था वो शामिल हो गया, बहुत ही अच्छी बात है।
1: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले। त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले। त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली। काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले। अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती। मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं। याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले। दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे। याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला। राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे। राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली। अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या। केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली। पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील। दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल। हा कार्यक्रम संध्याकाळी 5 सुरू होईल। वजन आणि माप संबंधित कायदा 2009

अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5,117 घटना घडल्या असून 11,580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76,487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत, याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी TET पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती, त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी सभागृहात ही माहिती दिली. T20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहा.

आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं.

पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. टीईटी पेपरफुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं. मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिका

0: बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं, त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान

0: वेळी काव्य वाचन कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात तन्वी गुंडये हिनं कवी मनाची मैत्रीण अदिती जाधव हिच्यासोबत मारलेल्या गप्पा आणि अदितीने आपल्यासाठी सादर केलेल्या कविता यांचा आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडये आणि माझ्यासोबत आहे माझी कवयित्री मैत्रीण अदिती जाधव. खरं तर असं म्हटलं जातं की कविता म्हणजे केवळ यमकांची जुळवाजुळव नसते. कधीतरी कविता वृत्तबद्ध असते, कधी मुक्तछंद असते, पण त्या सगळ्यांमधून भावनांची

0: की शब्दांची एक प्रकारची अशी गुंफण केलेली असते की ज्यामधून त्या कवीच्या कवयित्रीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ही भावनांची एक नाजूक वीण असते. मनात उमटलेल्या आनंदाच्या, वेदनेच्या, प्रेमाच्या, संघर्षाच्या, आशेच्या अशा अनेकविध भावना त्यांची अभिव्यक्ती कवितांमधून होत असते. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच कवितांविषयी जाणून घेणार आहोत, आदितीच्या भावविश्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक सुंदर सफर करणार आहोत कवितेच्या जगाची. तर चला, शब्द, भावना आणि संवेदनांनी सजलेल्या या काव्यमय प्रवासाची आपण सुरुवात करूया. हॅलो आदिती, कशी आहेस तू?
1: हाय, मी मस्त, तू कशी आहेस?
0: मी सुद्धा छान. तर मला पहिल्यांदा तुला हे विचारायला आवडेल की तू कविता कधीपासून करायला लागलीस?
1: मी कविता खूप लहान असले, मी शाळेत असल्यापासून करायला लागली. न्यूजपेपर आहे तर त्यामध्ये ज्या काही चारोळ्या वगैरे यायच्या त्या वाचल्यानंतर एक गोडी लागली शब्दांची आणि तेव्हापासून मग कविता करायला सुरुवात झाली. आपण असं म्हणजे एक 6वी 7वी पासून वगैरे.
0: अरे वा, मग तू पहिली कविता जी केली होतीस ती कशावर होती, आठवत आहे का?
1: बहुतेक पावसावरच असावी असं वाटतंय.
0: काही शब्द वगैरे, काही ओळी तेव्हाच्या आठवतात?
1: नाही, म्हणजे एवढ्या जुन्या तरी नाही.
0: पण मग ती कविता लिहिण्याची प्रेरणा तर तुला कोणाकडून मिळाली हे कळलं, पण तुझे कोणते आवडते असे कवी आहेत का की ज्यांच्यामुळे तू कविता लिहायला लागलीस, ज्यांचा प्रभाव तुझ्या कवितांवर आहे असं तुला वाटतं?
1: हो, मला ग्रेस प्रचंड आवडतात आणि त्यांच्या कवितांचा प्रभाव असावा थोडाफार असं वाटतं.
0: मग आता तू आम्हाला तुझी कोणती पहिली कविता ऐकवणार आहेस?
1: कवितेला खरं तर नाव असं नाहीये. ही कविता मी लिहिली होती पाऊस यायच्या आधीच्या वेळेस आणि आपण असं म्हणूया की आकाशाचं जे रितेपण असतं ते पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, कारण तो एक ढगाळ वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, तर त्यामुळे ते रितेपण जाणवल्यानंतर काय साधारण होतं, तर त्यावर ही कविता आहे.
0: अरे वा, ऐकवशील?
1: हो नक्की, मी सुरू करते. त्या आभाळाला तरी कुठे ठाऊक होतं, तुझ्या येण्याने त्यालाही रंग येईल, तुझ्या रंगांच्या छटांमध्ये तेही रंगून जाईल, रितेपण घालवा या स्वतःचे ते कधीतरी तुझी वाट पाहिल. त्या आभाळाला काय, तुलाही कल्पना नसावी बहुतेक, ते सूर्यफुल उमलाया तुझ्या किरणांचा आधार घेईल, गवताचे तृणपाते तुझ्या किरणांना अलगद झेलेल, घरट्यांमध्ये झोपलेल्या पाखरांना तुझ्या येण्याने जाग येईल. अरे एवढंच काय भास्करा, तुला माहीत आहे का, दिवस संपला की तू तुझ्या घरी जाशील, पण उद्या मात्र अगदी वेळेवर न चुकता येशील आणि उद्या तुझ्या येण्याने पुन्हा नव्याने आयुष्याला एक नवीन उमेद मिळेल. हे सगळं ठीक आहे, तू तुझ्या वेळेनुसार येतोस आणि जातोस, पण तुझ्या येण्याने माझी रात्रणी पार कोमेजून जाते. तुझी किरण तिला सोसेनाशी होतात, पण ठीक आहे, तुझ्या येण्याने ते सूर्यफूल मात्र छान फुलून येतं. तुझ्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो तर कुणी कष्टी होतं, पण तू मात्र स्वतःच्या वेळेनुसार नेहमी कार्यरत असतोस. येताना स्वतःसोबत आभाळ भरायला रंग घेऊन येतोस, जाताना तेच रंग परत त्या आभाळाला देऊन जातोस, त्याचे रेते पण घालवाया.
0: वा, खरं तर सूर्याला असं मानवी भावनेत पाहणं हे पहिल्यांदा मी ऐकतेय. म्हणजे त्याच्यामुळे रातराणी फुलायची राहते, पण त्याच्यामुळेच सूर्यफुल देखील उगवतं, त्याला एक झळाळी मिळते, असं तू तुझ्या कवितेतून मांडल्यास. खूप वेगळा विचार होता हा, मला खूप आवडली ही कविता. म्हणजे आपण सूर्याविषयी बोलतोय, पण सध्या जर आपण वातावरण पाहिलं आपल्या आजूबाजूचं तर पाऊस सुरू झालेला दिसतोय आणि असं म्हटलं जातं की पावसाळा सुरू झाला की मग कुठे कुठे लपलेले कवी बाहेर पडतात. तू कधी अशी पावसावरती कविता केली आहेस का?
1: हो केलीये. आमचे आई बाबा किंवा त्यांच्या आधीपासूनची सगळी पिढी ही शेती करणारी आणि आई बाबांच्या नंतर आमची पिढी आली आणि आम्ही सगळेच मग मुंबईला आलो, त्यामुळे आता शेती वगैरे फार काही होत नाही. तर 4वीपर्यंत माझं शिक्षण गावी झाले, 5वीला मी मुंबईला आले. मग आम्ही 1-2 वर्ष शेती केली आणि त्या दरम्यान एक पावसावर कविता लिहिली होती.
0: अच्छा,
1: की जेव्हा ढगाळ वातावरण व्हायचं पण पाऊस येईना, तर मग त्या दरम्यान एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आमचं काय मनोगत असतं, म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आपण अनेकदा ऐकतो, त्याचे जे काही भाव असतात ते स्पष्टपणे दिसतात. शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांकडे बघताना काय म्हणून बघतो, तर त्यावर साधारण ही कविता आहे.
0: ओके.
1: पावसा मित्र, क्षणात येतोस क्षणात जातोस, जाताना मात्र चिंब भिजवून जातोस, तरीही तुझ्या प्रत्येक थेंबात भिजायची माझी इच्छा ही केवळ इच्छा म्हणून जिवंत ठेवतोस. तुझ्या आगमनाला अवकाश असतं, तुझ्या जाण्याला काही तात्पर्यच नसतं, तरीही तुझ्या येण्याने खूप फरक पडतो. अरे लाखो जीवांचं सुख त्यावरच अवलंबून असतं. येतोस तुझ्या मर्जीने, जातोस ही तुझ्याच मर्जीने, पण तू येण्याच्या आतुरतेने अश्रू अनावर होतात, दुःखाने का होईना त्या जमिनीला ओलावा देतात, पण हे पाणावलेले डोळे मात्र तुझीच वाट बघत असतात. शेतकऱ्याची मुलं आम्ही शहरात राहत असलो तरी मनाने त्या अंगणातल्या मातीतच खेळत असतो.

0: शेतातल्या त्या गवताच्या पातीवर एखाद्या दवबिंदू सारखे अलगत विसावलेलो असतो. आकाशात मळप दाटून येत रे, पण थेंब मात्र डोळ्यातून पडतात. तू येशील या आशेवर कित्येक शेतकरी आपलं आयुष्य असंच नेहमीपणाला लावतात.
1: वा, म्हणजे पाऊस म्हटलं की एक रोमॅन्टिक वातावरण आपण म्हणतो, प्रेमाचे सगळीकडे ऋतू फुललेले दिसून येतात, पण त्याच वेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. वास्तववादी कविता ही, फार छान वाटलं, निशब्द व्हायला झालं. पण आता आपण बोलत असताना निसर्गाविषयी बोललो, सूर्याविषयी बोललो, पावसाविषयी बोललो.

0: मला चाफा आणि आवली माझी अत्यंत आवडतीची फुलं, आणि त्या दोन फुलांशी असे काही भावनिक संबंध आहेत. चाफा हे फुल मला लहानपणी आवडायला लागलं, त्याचं कारण म्हणजे शाळेत असताना आम्हाला सावंतबाई चाफ्याचे फुलं घेऊन यायच्या. आमच्या वर्गात जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्या मुलींसाठी एक एक चाफ्याचं फुल आणायच्या. त्यांच्या घराच्या समोर चाफ्याचं झाड होतं आणि त्या दरवेळेला आम्हाला घेऊन यायच्या न चुकता अगदी.
1: अच्छा.
0: तर तेव्हापासून त्या सावंतबाईंमुळे खरंतर चाफा आवडायला लागला. आणि अबोलीचं म्हटलं तर आमच्या घराच्या समोर अबोलीची फुलं झाडं होती आणि दोन प्रकारची होती, अबोली रंगाची आणि पिवळ्या रंगाची. पिवळ्या रंगाची अबोलीची फुलं मला प्रचंड आवडायची. माझी लहान आत्ते सुधाना होतं तिचं, तर तिला फुलांची फार आवड आणि मग तिने ती फुलांची आवड आम्हाला सुद्धा लावली तिन्ही बहिणींना. तर मग तेव्हापासून अबोली आवडायला लागली, कारण प्रत्येक फुलाला एक गंध असतो, रंग असतो आणि त्यामुळे ते आवडतं. अबोलीचं म्हटलं तर ते एक नाजूक साजूक फुल हिरव्या शाळेच्यातून बाहेर येतं आणि त्याला काही असा गंध नसतो, पण तरी तू बघितलं तर तुझं मन प्रसन्न होतं. तर त्यामुळे ते एक फुल आवडतं. चाफा आणि अबोली या दोन फुलावरच्या कविता आहेत ज्या मला ऐकवायला आवडतं.
1: नक्की नक्की.
0: चाफा. पहाटे पहाटे उमलला होता, दवांच्या थेंबाने छान सजला होता. गंध त्याचा वाटे मला नकळत काहीतरी गुपित सांगत होता. गुपित उलगडायला मीही आतुर झाली. त्याच्याजवळ जाताच वाऱ्याच्या मंद लहरीत अलगद त्याच्या सुगंधात गुंतली. त्याची गुपित ऐकता ऐकता माझी गुपितही त्याला कळली. सूर्याची किरणे त्याच्या पाकळ्यांवर पडताच माझी गुपित पुन्हांदा माझ्या समोर आली. साठवलं होतं मनात खूप काही सांगून टाकलं त्या चाफ्याला. त्याच्या सुगंधाने मन इतकं प्रफुल्लित झालं की त्याच्यापासून काही लप्प बसत नाही वाटलं. संध्याकाळ होताच पाकळ्या त्याच्या सुकू लागल्या, पण आमचा तो गुपितांचा संवाद संपल्यानंतरही जणू त्याच्या सुगंधासारखा कायम दरवळत राहिला.
1: वा.
0: पुढची कविता अबोली. नाजूकशी ती अबोली आज खूप दिवसांनी बहरली, कोण जाणे का ते, पण आज ती काहीतरी वेगळीच भासली. हिरव्याशा मखरातून तिच्या नाजूक कळ्या बाहेर डोकावत होत्या. फुललेल्या त्या नवीन पाकळ्या गालातल्या गालात कुदकन असत होत्या. अबोल तिच्या पाकळ्या जणू काहीतरी सांगू पाहत होत्या. सरता सरत होता वेळ, पण ठाव मात्र कशाचा लागत नव्हता. अबोलीच्या हास्याचं गुढ काही कळता कळत नव्हतं. ती सांगू पाहत होती काहीतरी, पण मला ते उमजतच नव्हतं. अखेरी सायंकाळ होत आली तरी गुपित काही उलगडत नव्हतं. अबोली मात्र टवटवीत होती. खरं तर तिला फक्त फुलायचं होतं. वाऱ्याच्या झोक्यासवे ती आनंदात डुलत होती. जगाची पर्वा न करता अबोली सुखात जगत होती.
1: वा. जगाची पर्वा न करता असं सुखाने जगता यायला हवं. छान विचार मांडलास तू.

0: कधी असं झालंय का की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे किंवा त्या व्यक्तीसाठी म्हणून तू कविता लिहिली आहेस, असं कधी झालंय का? बऱ्याचदा असं होतं की आनंदात असताना कविता लिहिल्या जातात, प्रेमात पडल्यावरती कविता लिहिल्या जातात, पण दुःखात असताना विरह भावना सुद्धा देणारी किंवा निराशावादी वाटणारी सुद्धा कविता अभिव्यक्त होत असते, आपल्यामधून येत असते, तर तसं कधी झालंय?
1: हो, म्हणजे साहजिकपणे विरह ही सुद्धा एक भावना आहे जी येत राहते अधूनमधून, तर त्या भावनेच्या ह्यामध्ये सुद्धा कविता लिहिली गेली आहे. माझी आत्ते, जिच्याबद्दल आत्ताच मी म्हंटल की सुद्धा आत्ते, तर तिने फुलांची आवड लागली आणि ती 2-3 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तर ती गेल्यानंतर मग खूप असं एकटेपणा आला आणि त्या एकटेपणातून मग कसं बाहेर पडावं हे कळत नव्हतं. तर त्या दरम्यान ही लिहिली गेलेली कविता, तिला बघून आम्ही मोठे झालो आणि कायम ते असायचं की हिच्यासारखं सगळ्यांना समजावून घेता सांभाळून घेता आलं पाहिजे. म्हणजे अजूनही लोकांच्या बोलण्यात किंवा तिची आठवण कायम राहते. तर मी कवितेला सुरुवात करते. मी इथून निघून गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. मी इथून निघून गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेच नाही कुठे. जाता जाता सूर गवसले म्हणून थोडे गाऊन घेतले. थोडी शांतता लाभली तरी अंतकरण मज रिकामे भासले. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. तू रंगून जाशील या सुखात, बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील. तरीही तू स्वतःला गमावून बसशील. ती एक वेळ येईल की तरीही तू स्वतःला गमावून बसशील. आता तुझे तुझ्यात राहिलेच काय म्हणा. राहू दे ती ज्योत जळत तुझ्या नावाची, नाहीतर तसे हवेने विजून जाणे आहेच नशिबी. मी इथून निघून जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मी इथून निघून जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मिठीत घेतलेस अनेक शब्द फुटले तुझ्या ओटी. नाही जाता तुझे असणे चिरंतर माझ्या वाळी.
0: बापरे, छान. कधी असं झालंय का की तुझ्या खूप आवडीची कविता आहे किंवा तू त्या कवितेमध्ये स्वतःला पाहतेस अशी एखादी कविता आहे का तुझी?
1: हो, म्हणजे प्रत्येकाचं असं एक आयुष्यावरचं लिहिलेलं गाणं असतं. काहींना ते शब्दात मानता येतं, काहींना नाही मानता येत. तर मला मानता आलंय बहु ते कसं वाटतं.
0: मग आपण असं म्हणूया का की तुझ्या संपूर्ण काव्यप्रवासाचा एक तात्पर्य असेल किंवा सारांश असेल?
1: हो, असं म्हणू.
0: अशी ही कविता आहे.
1: हा, तर या कवितेचं नाव आहे मी गायलेले गीत. कविता अशी आहे. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले. छेडले कुणी रे त्या स्वरांना. उंजळीतल्या त्या फुलासमूमच दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले. छेडले कुणी रे त्या स्वरांना. उंजळीतल्या त्या फुलांसमोर माझं दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले.

0: फुलली होती रे रातराणी, फुलली होती रे ती रातराणी, आज कोणी तिला घायाळ केले, गतजन्माचे नाते ते आमचे, तरीही मी त्या सुगंधाला ओळखू न शकले, जाणून बुजून हे घडले नाही नशिबाला स्वतःची ओळख आहे, जाणून बुजून हे घडले नाही नशिबाला स्वतःची ओळख आहे, पाहत राहते तेही रित्या अवकाशी, चांदण्यांचे बहरणे त्यालाही परकेच आहे, कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले, कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले, पॅदे हाती असतानाही मी स्वतःला वाचवू न शकले.
1: बापरे, ग्रेट, छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझ्या वेगवेगळ्या कविता ऐकता आल्या आणि असं एक जाणवलं की कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते तर ती एक मनाला स्पर्श करणारी अनुभूती असते, कारण एखादी छोटीशी ओळ सुद्धा आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला प्रेरणा देऊन जाऊ शकते, म्हणजे आता तुझ्या कवितांमधूनच ते जाणवून गेलं. आजच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कविताच आहे की जी माणसाला माणसाशी जोडू शकते, मन शांत करू शकते, विचारांना चालना देऊ शकते, जगण्याला अर्थ देऊ शकते. इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद तन्वी.
2: मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

0: डॉक्टर प्रभा अत्रे से राम सिंह पवार की ये बातचीत.
1: बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
2: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ। पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला। पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली, तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं। त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं। राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले।
1: टीईटी परीक्षा पेपर फुटी

0: प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे, राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.

0: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
1: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदकं इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आई, हे बघ.
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
5: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
5: आरबीआय सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
8: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
9: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
10: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
11: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
10: सहज संवाद.
12: सहज संवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहे. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे. वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं आहे.
1: टीईटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला आज सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर टीईटी पेपर फुटीच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगन प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी

असं एक पुस्तक अभ्यासक्रमात होतं, मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुलभा खोडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे, तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोन मधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोन मधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESICच्या अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली, तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपली जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली, त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात 2026-27 या वर्षातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली.
तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू

0: असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहिपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी, सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा. ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद, असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार, असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे, परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल, असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापती पदासाठी मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्ण वेळ संचालक पद देण्यात येईल, अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक

0: गृहनिर्माण धोरणाअंतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा एक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT अंतिम अहवाल येईल. त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात सरकार त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घोटाळ्याचा एक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल. कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा MCOCA अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत MCOCA कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. TET 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून TET आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णत पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे. श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 8 आषाढ 1948, दिनांक 29 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. शेतकरी असता सक्षम, पिकवेल शेती भक्कम. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत शेतकरी ते शेतकरी कंपनी यशस्वी प्रवास याविषयी. मुक्काम पोस्ट खानापूर तालुकावाई जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी सागर जाधव यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. आमची शेती आमचा परिसर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपल्यापैकी बरेचसे शेतकरी, काही शेतकरी गट चालवतात, काही बचत गट चालवतात, आणि या शेतकरी गटाच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे शेतकऱ्यांचा माल हा शेतकऱ्यांनीच विकायचा आणि त्याचा नफा हा फक्त शेतकऱ्याला मिळतो. म्हणजे तो जो शेतकरी ते ग्राहक याच्याशी डायरेक्ट संपर्क साधला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा होतोय. फक्त काय आहे की हे शेतकरी एकत्र येणं खूप महत्वाचं आहे आणि एकत्र जर आले तर एक चांगल्या पद्धतीनं किंवा शेतीकडं आपण एका व्यावसायिक दृष्टिकोनातून बघू शकतो.

0: आपले बरेचसे शेतकरी आता किंवा महिला शेतकरी सुद्धा या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत आणि ते यशस्वी होताना दिसतात. आता हे सांगायचं कारण म्हणजे वाई तालुक्यातले खानापूर येथील आत्मनिर्भर शेतकरी सागर जाधव हे आज मुलाखतीसाठी आलेले आहेत. त्यांनी अॅग्रीमधला डिप्लोमा केलेला आहे. घरची शेती होती पण नोकरीच्या मागे न लागता त्यांनी घरच्या शेतीतून एक शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली आहे. कसा होता त्यांचा हा प्रवास की सामान्य शेतकऱ्यापासून ते आज शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापक आहेत यामध्ये बऱ्याच अडचणी आहे. हे निश्चितच सोपं नाही आहे काम. इतक्या लोकांना एकत्र करणं किंवा बँकांचे व्यवहार करणं ही कंपनी म्हणून स्थापन करून त्याचं कामकाज चालणं तर या सगळ्याच्या मागं नक्कीच मेहनत आहे. तितकाच अभ्यास पण आहे, जिद्द पण आहे आणि हा प्रवास तसा सोपा नाहीये. म्हणून हा प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमची आता शेतकरी उत्पादक कंपनी आहे पण याची सुरुवात कशा पद्धतीने झाली? सुरुवातीला तुम्ही शेतीमध्ये पाऊल टाकलं त्यावेळेला तुमच्या शेतीची परिस्थिती कशी होती?
1: सुरुवातीला मी माझा डिप्लोमा झाला त्यानंतर मी नोकरीच्या मागे न लागता मी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस आमची कोरडवाहू जमीन होती, म्हणजे विहीर खाणं, पाईपलाईन करणं यामध्येच माझा वेळ गेला आणि मी माझ्या स्वतःला स्वतः गुंतवून घेतलेलं. सकाळी शेतीत जायचं, संध्याकाळी यायचं, म्हणजे ऍज युजल जे शेतकरी काम करतात तेच काम मी करत होतो. 8 ते 10 वर्ष मी तेच सुरुवातीला करत होतो. कारण पाईपलाईनचं लोन, घर बांधायचं शेतकरी निवासचं लोन, विहीर खाणण्याचं लोन हे फेडण्यातच माझा सगळा वेळ जायचा आणि उत्पादन पण हवं होतं ना. त्यावेळेस काहीतरी उसाला 1700-1800 रुपयाच्या आसपास भाव होता त्यामध्ये, तर तेच चालू होतं माझं. आणि पर्यायानं काय झालं की मी हळदीची लागवड केली.
0: बर,
1: हळदीची लागवड केल्यानंतर हळदीची उगवण क्षमता कमी झाली माझी पावसाचं. आणि मी ठिबक केलं, तर त्यावेळेस ठिबकचं पण एवढं नॉलेज नव्हतं, ते कसं वापरायचं, कसं हे करायचं.
0: बर,
1: ते भिजायला कमी पडले असेल हळद, नाही तर काय प्रॉब्लेम झाला असेल. उगवण क्षमता त्याची कमी झाली. कमी झाली मग आता काय करायचं, काय करायचं. मग मी काय केलं, त्या हळदीमध्ये पपई लागवडीचा निर्णय घेतला. पपई लावल्यानंतर व्यवस्थित सगळं झालं. हळदीची काढणी मी पपई लावताना 7x7 अंतरावरती लावली की माझा ट्रॅक्टर होता की मधून त्याची मेहनत वगैरे व्यवस्थित व्हावी हा उद्देश.
0: किती आहे
1: त्यावेळेस चुलत्यांचं ना, आमचं 5-1 एकर जमीन होती आमच्याकडे. आता माझ्याकडे 2.5 एकर क्षेत्र आहे. तर ती सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर हळदीच्या वरती सुरुवातीला काय आलं, पपईची पानं अशी वरती उभी झाली. आपली ऊसाची पानं कशी उभी
0: होतात
1: म्हणलं असं काय झालंय, तर ती सूर्यप्रकाशासाठी हळदीच्या वरती येत होत.
0: अंतर कमी पडलं.
1: 3.5 फुटाचे बेड होते. मग एकाडेक मी लावलेली पपई. नवीन प्रयोग काय करूया, त्याला मी जीवामृत वगैरे सगळं वापरत होतो. आणि हळद काढून घेतली. हळद काढल्यानंतर त्याच्यात घेवड्याचं एक पीक झालं माझं.
0: बर.
1: हा, त्याच हळदीमध्ये, म्हणजे हळदीमध्ये कोथिंबीर झाली, मिरची झाली, घेवडा झाला हळदीमध्येच, त्याच्यात पपई झाली. पपईमध्ये परत मी घेवड्याचं पीक केलं. घेवड्याचं पीक काढून घेतलं त्यावेळेस पपई नेमकी मे मध्ये माझी चालू व्हायला गेली, म्हणजे रमजानचा कालावधी असेल. मग मी मार्केटला घेऊन जात होतो पपई. तर त्यावेळेस माझं 25 किलोचं, 27 किलोचं कॅरेट व्यापारी 100 रुपयाला खरेदी करायचे. आणि कसं व्हायचं, पहाटेचं मार्केट असायचं, 3:00 वाजता जायचं तिथं मार्केटमध्ये आपलं स्वतःचं कॅरेट घेऊन. वाईमध्ये बाकीचा भाजीपाला कोकणात तिकडे जायचा, चांगल्या दराने जातो, अजूनही जातो. पण पपईचं काय व्हायचं, एक व्यापारी सकाळी सकाळी माझ्याकडून पपईचे कॅरेट खरेदी करायचा 100 रुपयामध्ये. रात्री यायचा, बघून जायचा, पण दुसरं कोण घ्यायचंच नाही. आणि मला घेताना बोलायचा की त्याला कोण खातंय आमच्या कोकणात. कोकणात पपई म्हणायचा कोण खात नाही. आपला तू मला कॅरेट सकट पपई देत असशील तर मी घेऊन जातो, उद्या तुझं कॅरेट आणून देईल. आता मार्केट संपायला यायचं, मग मला पण पर्याय नसायचा. मी आपलं 100 रुपयाला असं एक कॅरेट, असे 2-3 कॅरेट त्याला देऊन टाकायचो.
0: बर.
1: आणि त्यावेळेस काय झालं, लॉकडाऊन पडलं. रात्रीचं मार्केट चालू असायचं. त्याची जी वागणूक मला पटली नाही की आपण एवढं कष्ट करायचं आणि शेतकऱ्याला एकदम तुच्छ वागणूक. घेऊन तर जायचा, कारण पपई जी होती माझी जीवामृत आणि हळदीचं शेणखत वगैरे मिळालेलं.

0: हो, त्यामुळे उत्तमच
1: हाँ
0: क्वालिटी.
1: क्वालिटी उत्तम होती. तैवान 15 नंबरची पपई लावलेली मी झाडाला, मस्त 200-300 फळं वगैरे लागलेली
0: बर
1: एका झाडाला. 1100 झाडं होती माझी, 50 गुंठे क्षेत्रात 7x7 वर 1100 झाडं लागलेली. तर मग आता काय करायचं काय करायचं, मग आमच्या इथं मॉल होता एक. मॉल असल्यामुळं त्याच्या बाहेर बसायचं रस्त्यावरती
0: बर
1: पपई विकायला, असं नियोजन केलं लॉकडाऊन मध्ये. सुरुवात केली तर जिथं एक कॅरेट 300 रुपयाला 100 रुपयाला जायचं, तसं मला एका पपईला दर 80 रुपयापर्यंत पण मिळालं.
0: बघा,
1: कारण क्वालिटी होती आणि तैवान जी ती थोडी गोडीला कमी असते, कडक असते, पण जीवामृत आणि सेंद्रिय खताचा वापर होता त्यामुळे तिला चव आलेली. म्हणजे खूप लांब लांबून शेतकरी यायचे. मग मला तेव्हा कळलं की शेती करण्यापेक्षा जर स्वतःचा माल आपण स्वतः विकला
0: बरोबर
1: तर त्यामध्ये भविष्य आहे आणि फायदा आहे. आणि मग मी त्यावेळेस निर्णय घेतला की आपलं स्वतःची विक्री व्यवस्था पाहिजे.
0: बर,
1: मग स्वतःची विक्री व्यवस्था पाहिजे तर काय, कंपनी पाहिजे. आणि मग कंपनी स्थापन करण्याचा मी त्यावेळेस निर्णय घेतला.
0: बर, म्हणजे हे शेतकरी म्हणून तुम्हाला जे अनुभव आले त्यातनं तुम्ही प्रेरित होऊन आपलं स्वतःच असं काहीतरी शेती व्यवसाय म्हणून असलं पाहिजे हे लक्षात घेऊन तुम्ही शेतकरी कंपनीकडे वळालात. पण आता असं म्हटलं की आता ठीक आहे, बाकीचे काढतायत किंवा बाकीच्याकडे दिसते आपल्याला शेतकरी कंपनी आहे वगैरे, पण आपण स्वतः ज्या वेळेला या व्यवसायात किंवा स्वतः त्यात पडतो त्यावेळेला तितकंसं ते सोपं नाहीये की शेतकरी कंपनी आपली स्थापन करायची. याच्यासाठी बराचसा अभ्यास लागतो किंवा बरीचशी तयारी लागते. मग ही शेतकरी कंपनी स्थापन करायची तुम्ही ठरवली आणि त्याच्यानंतर तुमचा प्रवास कसा सुरू झाला? मग
1: आता याच्यामध्ये कसं, आता मी ते विक्री करत होतो त्यामुळे मला माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट मिळाला. तू कर काय करायचं,
0: आम्ही
1: पाठीशी आहोत,
0: ते महत्वाचं असतं.
1: बरं, आता कंपनी रजिस्टर करताना मी संचालक निवडले. असं मी 10 शेतकऱ्यांचा अगोदरच आमचा बचत गट होता, सगळ्यांना एकत्र घेऊन त्या सगळ्या गोष्टी अगोदर केलेल्या, त्यातीलच एक 3-4 संचालक घेतले सगळे.
0: हा निर्णय केव्हा झाला कंपनी स्थापण्याचा?
1: मला वाटतंय कंपनी स्थापनेचा निर्णय लॉकडाऊन मध्ये दोन माझ्या ते ह्याच्यात होतं. मी 2 वर्ष अभ्यास करत होतो. मग अभ्यास करताना म्हणजे कसं की कोणी कंपनी स्थापन केली त्याला जाऊन भेटणं, मग वेगवेगळे अनुभव यायचे, कोण म्हणायचं नको करू, कोण म्हणायचं कर. मी 2 वर्ष मी अभ्यास करत होतो, पण शेवट मनाचा चंग बाजला आणि कंपनी रजिस्टर म्हणलं काय होईल ते बघूयात, आणि कंपनी रजिस्टर केली.
0: बर, आता ही रजिस्टर करताना आपण कशा पद्धतीने केली केली जाते?
1: काय आलं, मी इथं लोकलला सीएला यांना हे केलं, भेटलो, कारण सीए लागतोच, ROCला रजिस्टर होती कंपनी. तर वेगवेगळे खर्च येत होते पुढे.
0: बरोबर, आणि त्याचं नाव ठरवायला लागतं, त्याचे सदस्य
1: निश्चित करावं लागतात. नाव पण आपण जे ठरवलं ते मिळेल असं नाही, अगोदर रजिस्टर असले तर ते नाव मिळत नाही. मग असं करत करत करत ह्या सीएचा खर्च 30-35 हजार, दुसऱ्याचा 30 हजार, असं करत करत मला एक ऑनलाईन नंबर मिळाला जालन्याच्या इथला. मग तिथं मी कंपनी त्यांच्याकडे ऑनलाईन रजिस्टर करून घेतली.
0: बरं,
1: ठीक आहे. आपलं आता त्यावेळेस सगळं म्हणजे गोष्ट पैशापाशी येऊन अडकत होती. मग 33-35 हजार ह्या सीएनं सांगितले. DSCचा खर्च एकाला 3 हजार रुपये. मग असे 5 संचालक, 15-20 हजार रुपये त्या DSCला जात होते. म्हणजे 30-35 आणि 20, 55-60 हजार रुपये आपले खर्च होणार नोंदणी ते DSC ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि मग मी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. ऑनलाईन मला 25 हजारामध्ये मिळाली एक कंपनी, आणि त्याच्याकडून मी सगळे संचालक वगैरे रजिस्टर करून घेतलं. पण पुढचं नॉलेज काय नाही, कंपनी तर रजिस्टर केली,
0: तेच की चालवायची कशी.
1: आता त्यावेळेस एक किस्सा सांगतो की ज्यावेळेस मी माझ्या कंपनीचा अकाउंट काढायला बँकेत गेलो,
0: बर
1: 3-4 ठिकाणी गेलो,
0: बर
1: चारही ठिकाणी मला करंटचं अकाउंट बँकेनं दिलं नाही, आणि प्रत्येक बँकेनं माझे 8-8 दिवस फेल गेले. तर शेवट मग एका बँकेत, आपल्या सहकारी बँकेतच मी अकाउंट काढलं पहिल्यांदा
0: कंपनीच्या नावानं.
1: झालं ते झाल्यानंतर असं वाटायला लागलं की कंपनी करून

0: आपल्याला कामाला काहीच नाही ना. कंपनी रजिस्टर केली, सगळ्या गोष्टी केल्या, याच्यात एक गुजरातची टीम माझ्याकडे आली. त्यांनी ते बघितलं असेल ऑनलाईन कुठली कंपनी रजिस्टर आहे काय फायनान्स करतो म्हणून ते आले. आल्यानंतर आपल्याकडे काय कंपनीची इमारत नाही काय नाही. कंपनी कुठं? तर पिशवीत.
1: रजिस्टर,
0: हा रजिस्टर डॉक्युमेंट फक्त आपल्याकडे, काय दुसरं आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला की जाधव साहेब तुम्ही कंपनी रजिस्टर केली पण तुम्हाला ही चालवायची कशी हे माहिती आहे का? तुम्ही चालवणार कशी?
1: बरोबर.

0: आणि म्हणला आम्ही तुम्हाला फायनान्स कसं करू आम्ही, तुमच्याकडे तुमचं ऑफिस नाही, तुमच्याकडे इमारत नाही, तुमच्याकडे काही गोष्टी नाहीयेत. म्हणलं तुमचं साहेब बरोबर आहे. म्हणले पहिलं कंपनी कसं चालवायचं ते बघा. तर मग मी सारथीच्या माध्यमातून 5 दिवसाचं ट्रेनिंग केलं, फ्रीमध्ये झालं. आणि 5 दिवसाचं ट्रेनिंग केल्यानंतर मग आम्हाला योग्य दिशा
1: मिळाली, मार्गदर्शन मिळालं,
0: मार्गदर्शन मिळालं कंपनी कशी चालवायची, सीए कसा ही करायचा. आता इथं जे 35-40 हजार सीए ला जात होते त्या माध्यमातून पुण्यातील सीए भेटले की जिथं 10 हजारातच कंपनीचं ऑडिट वगैरे सगळं होतंय, डीएससी 5 हजारातच होते 5 संचालकांच्या, म्हणजे तो खर्च कमी आला. मग मला वाटायला 10-15 हजार म्हणजे काय नाही, जिथं 60-70 हजार खर्च होत होते तिथं 10-15 हजार म्हणजे ज्यावेळेस कंपनी रजिस्ट्रेशन करत होतो मग त्यावेळेस सगळ्या सदस्यांचं एकमत झालं नाही. मग मी एकट्यानं पुढे जायचा निर्णय घेतला.
1: बर बर.
0: की आपलं रजिस्टर मग तो सगळा खर्च मला स्वतः एकट्याला करायला लागला. आणि ते झाल्यानंतर म्हणजे ट्रेनिंग व्हायच्या अगोदर एक वेळ अशी आलती की 60-70 हजार रुपये खर्च व्हायचे. आणि दरवर्षी आता समजा बचत गट असेल तर त्याला ऑडिट वगैरे काय नसतं, म्हणजे तुमचं रेकॉर्ड आपलं आपण मेंटेन करायचं आणि सगळं ही करायचं, म्हणजे तुमचं अकाउंट पण कोण चेक करत नाही काय नाही काय विषय. पण कंपनी झाली की तुमच्याकडे सीए आला, सीए करायला लागतो, दरवर्षी त्याचं ऑडिट करायला लागतो.
1: तिथं उलाढाल तुमची दाखवली गेली पाहिजे लेखी,
0: जरी नसेल तरी पण तो खर्च सीए घेणारच ना, जरी तुमचं नील मध्ये दाखवलं
1: तरी त्याचे ऑडिट कंपनी म्हटल्यानंतर ते सीए
0: हा ऑडिट करायला लागतं. मग मला तेव्हा वाटत होतं की आपला निर्णय चुकलाय वाटतं की आपला बचत गटच बरा होता. पण जर आपल्याला पुढे जायचंय तर आपल्याला थोडीशी
1: रिस्क घ्यायला,
0: धोका पत्करला पाहिजे. तो मी पत्करला. म्हणजे त्याच्यात काय आलं, माझे म्हणजे ट्रेनिंग व्हायच्या अगोदर माझे जे संचालक होते तीन मला सोडून गेले. तर
1: त्यांना यातलं काय नॉलेज,
0: यातलं नॉलेज नव्हतं, त्यांचं शिक्षण कमी होतं, म्हणजे तो त्यांचा दोष नाही.
1: बरोबर.
0: मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलो.
1: बरोबर आहे.
0: ठीक आहे, आपला पहिला गट होता तोच बरा होता म्हणलं. त्याच्यानंतर माझं ते ट्रेनिंग झालं. वेगवेगळे प्रोजेक्ट कळायला लागले मला तिथं की बाबा गोडाऊन बांधायला मिळती सबसिडी. पहिलं कसं फक्त कृषी विभाग होता.
1: हो,
0: हो. आता कृषी विभाग आहे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आहे, पणन महामंडळ आहे, स्पाइस बोर्ड आहेत, आपेडा आहेत, अशी वेगवेगळे ऑफिस आहेत जी
1: शेतकरी
0: शेतकऱ्यांना मदत करतात. कृषी विज्ञान मंडळ आहेत. तर मी बियाण्याचा म्हणजे करायला तर काय कामच नाही आणि ऑडिटचा खर्च 25-30 हजार होत.
1: म्हणजे त्या कंपनीची उलाढाल तुमची दिसली पाहिजे, कंपनीतर्फे काहीतरी उत्पादन केलं पाहिजे,
0: उत्पादन झालं पाहिजे.
1: उत्पादक कंपनी जर म्हटलं तरी हे उत्पादन मेन आहे.
0: हा मग आपल्याकडे करायलाच काय नाही,
1: काहीच नव्हतं.
0: प्रोजेक्ट जर करायचे झाले, समजा गुळाचा प्रोजेक्ट टाकायचा तर खर्च 1 कोटीचं कर्ज आपण कुठं
1: करणार
0: आणि कसं काय करणार, एवढं मोठं कर्ज काढू कसं.
1: आणि त्यात साथ पण पाहिजे,
0: आणि त्यात साथ पण नव्हती, संचालक निघून गेलेले. मग बँकेत गेल्यानंतर पहिलं बँक तर काय उभी करतच नव्हती. मग मी 3-4 बँक मध्ये प्रस्ताव टाकला. बँकेत गेलो, बँकेनं पहिली अट टाकली की तुमचं ठीक आहे आम्ही तुम्हाला लोन देऊया, पण तुमची याच्यात काहीतरी उलाढाल पाहिजे ना.
1: बरोबर.
0: मग आता ही अडचण आली, मग याच्यावर मी अभ्यास करायला सुरुवात केली. मग एक नेवसे म्हणून कृषी अधिकारी आहेत वाईचे, त्यांच्याकडून मला ग्राम बीज उत्पादनाची माहिती मिळाली की बाबा ग्राम बीज उत्पादन कसं होतं,
1: कशा पद्धतीने केलं पाहिजे,
0: तुम्हाला सुरुवातीला विद्यापीठाचं बियाणं पाहिजे, मग तिथला तुमचा सोर्स रिपोर्ट पाहिजे, तिथला
1: प्रमाणित
0: बियाणं, त्यांचा बिल पाहिजे, त्यांचा रिपोर्ट पाहिजे. मग त्याच्यासाठी वेगळं ऑफिस आहे.
1: बर.
0: जे रजिस्ट्रेशन करायला
1: कितीतरी गोष्टी.
0: हा म्हणजे शेतीमध्ये ह्या गोष्टी असतात हे मला तेव्हा कळालं, माझं शिक्षण झालेलं असून. पण ह्या सोयाबीनचं बियाण्याची बी नोंद करायला लागते हे मला तेव्हा कळालं. आणि मग मी शेतकरी आमचे एक सगळे एकत्र केले, मग त्यातले एक 10-12 शेतकरी तयार झाले ग्राम बीज उत्पादन. मग ते विद्यापीठाचं बी फाउंडेशनचं
1: सोयाबीन
0: उपलब्ध केलं, सगळ्यांना डिस्ट्रीब्युट केलं. आणि एक आमचा क्रायटेरिया ठरवला की बाबा 10% कंपनी राहील, बाकी सगळे शेतकऱ्यांना आपल्या सभासदांना आपण
1: फायदा
0: देऊन टाकू. मग ते बियाणं आणलं, त्याच्या सगळे प्रोसेसनं म्हणजे

0: गायडन्स असेल कृषी विभागाचा, बियाणे महामंडळ,
1: म्हणजे त्या पद्धतीनुसार कसं करायचं, लागवड कशी करायची, काढणी.
0: यामध्ये आम्हाला रोहिणी जोशी म्हणून मॅडम, त्यांची मदत भरपूर झाली. मग ते आम्ही सुरुवात केली सगळं. आता शेती करायचं तर आम्हाला माहितच आहे,
1: पण ती पद्धत
0: ह्याच्यात नवीन काय होतं की बियाणं आपल्याला करायचं होतं, बियाणं प्रोडक्शन.
1: बरोबर.
0: कारण मला अगोदर प्रश्न पडलेला की बियाणं आपण दुकानात घेतो सर्टिफिकेशन, तर त्याचा रेट असतो 150 रुपयाच्या आसपास, म्हणजे त्यावेळेस होता. तर मग आपण शेतात जे उत्पादित करतो त्याचा रेट 42 रुपये का?
1: बरोबर.
0: आणि ह्या बियाण्याचा 150 रुपये रेट का? कुणीतरी पिकवलेलंच आहेत ना.
1: बरोबर.
0: मग ती सगळी माहिती संकलित करून म्हणलं मग आपण का नाही बियाणं प्रोडक्शन करू शकतो.
1: बरोबर.
0: मग ते बियाणं प्रोडक्शन केलं आणि त्याच्यातून जी उलाढाल झाली, मग त्यातून कंपनी चालायला सुरुवात झाली.
1: खरं रूप. हा.
0: मग बँकेत गेल्यानंतर बँकेला पण दिसायला लागलं ना की बाबा ही कंपनी नुसती कागदावर नाही, यांची उलाढाल होते, बियाण्यात आमची उलाढाल झाली. मग तिथून मग आम्ही पुढं चालू झालं.
1: मग आता तुमच्या कंपनीतर्फे काय काय चालतं? ग्राम बीजोत्पादन तर आहेच आहे, आणखीन काय तुम्ही त्यात प्रगती केली?
0: आता मी निर्यातीमध्ये ग्राम बीजोत्पादनामध्ये काय व्हायला लागलं की मी जसं पुढे जाईल तसं मला वेळ देता येणार त्यामध्ये.
1: बर.
0: आणि त्याच्यात काय व्हायचं की एक वर्ष मला थांबायला लागायचं पैसा जो येतोय, म्हणजे समजा ह्या वर्षी आपण सोयाबीनचं उत्पादन काढलं तर पुढल्या वर्षी पेरणी होतोपर्यंत आपण थांबणार. हा. मग मध्ये गॅप भरपूर पडत होता. मी म्हणजे सारखा अभ्यासच करत असतो. मग हा व्यवसाय आपल्याला पूर्णत्वास नेणार नाही म्हणलं.
1: बरोबर. म्हणजे फक्त एकावर अवलंबून
0: राहून जमणार नाही की आपल्याला दुसरा पण व्यवसाय पाहिजे,
1: काहीतरी केला पाहिजे.
0: आणि मग मी नियोजन केलं की आपण शेतीमालाची निर्यात करू.
1: बर बर.
0: बियाणं प्रोडक्शन तर ते चालूच ठेवूया म्हणलं. मग हे शक्य का झालं? त्या बियाण्यामुळेच झालं.
1: बरोबर आहे. त्याचा एक अनुभव तुम्हाला मिळाला चांगला.
0: स्वतः सगळं केलं ना. मग फील्ड व्हिजिट म्हणा, शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा, बोलवायचं, वा तू असं नाही टोकन पद्धतीने लाव. मग शेजारी बाबा दुसऱ्या जातीचे एक आंतर सोड. बीजोत्पादनाचा जो क्रायटेरिया सगळं हे केलं,
1: त्यामुळे मग तुम्हाला दर पण त्यावेळेला चांगला मिळाला असेल.
0: 80 रुपयाच्या आसपास आमचं. आता कसं झालं, मार्केटमध्ये आम्ही नवीन होतो
1: पण निदान डबल तरी झाला, 80 रुपयाने
0: दर मिळाला सोयाबीनला.
1: यशस्वी झाला तुम्ही?
0: हा, यशस्वी झालो. मग निर्यातीमध्ये अपघातानच गेलो असं म्हणायला लागेल. कृषी विभागाचा कार्यक्रम होता सातारमध्ये, हळद ह्या विषयावर होता, हळदीला GI मानांकन वगैरे. म्हणजे शेतकऱ्यांना नुसतं शेती न करता वेगवेगळे जे कार्यक्रम असतात, समजा तुमचा कार्यक्रम असेल, कृषी विभागाचा असेल, हे ऐकले पाहिजेत, बघितले पाहिजे, त्यातून नवनवीन माहिती मिळते. आणि त्यातील समजा 50-100% 1-2% केलं तरी खूप होतं म्हणजे.
1: बरोबर.
0: मग मी त्या कार्यक्रमाला आलेलो आणि तिथं बरेच वक्ते बोलणारे होते, त्यांना फक्त 1 मिनिट मिळाला वरती स्टेजवर येऊन बोलायला. ते फक्त बोलले की तुमचं हळदीचं प्रोडक्शनचं ठीक आहे, ज्याला विकायची त्यांना माझ्याजवळ या.
1: बर.
0: एवढंच बोलले. आता मी ते लॉकडाऊन मध्ये विकलेलं त्यामुळे मी बरोबर तेवढंच कॅच केलं. आणि त्या मध्यंतरीच्या काळात काय झालं, बियाणं साठवायला आम्हाला अडचण यायची.
1: बर.
0: मला एक गोडाऊन मंजूर झालं कृषी विभागाकडनं. म्हणलं आपण असं पुण्याला जाणार आहे तर जाऊन येऊ MCCIच्या ऑफिसला, भेटून तरी येऊ, काय झालं काय नाही. इथून पुण्याला गेलो सकाळचं, त्यांच्यापासून ते एस्टिमेट वगैरे घेतलं आणि MCCIच्या ऑफिसला गेलो. म्हणलं गेल्यानंतर मग तिथं त्यांनी मला एक्सपोर्टचं नॉलेज केलं. मला म्हणले आमचा असा असा अभ्यास दौरा एक चाललेला आहे, तुम्ही यायचा प्रयत्न करा.
1: बर. म्हणजे तो अभ्यास दौरा अटेंड केला तुम्ही?
0: हा. मग आम्ही तो अभ्यास दौरा अटेंड केला आणि निर्यातीमध्ये उतरलो.
1: बर. मग आता ह्या तुम्ही ज्या आधी विकत होता आणि आता ही निर्यात करणं, ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने फरक पडला? काय काय केलं तुम्ही निर्यातीसाठी? मग वेगळं
0: काय होतं, आता निर्यातीसाठी वेगवेगळे कागदपत्र डॉक्युमेंट लागतात. म्हणजे आपेडाचं तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे, फसाय लायसन पाहिजे, GST नंबर पाहिजे, कंपनी रजिस्टर पाहिजे, तुमच्या DSC पाहिजेत, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी. मग ही सगळी डॉक्युमेंट काढली, साधारणतः 40-1000 रुपये खर्च येतो त्या डॉक्युमेंट काढायला सगळं हे करा. पण जोपर्यंत तुमचं

0: तुम्ही स्वतः मार्केट करू शकत नाही ना, तोपर्यंत यशस्वी काय चान्सेस खूप कमी आहेत.
1: पण हे सगळं करून सुद्धा तुमच्या निर्यातीमध्ये जम बसला का मग?
0: हा, कांद्यामध्ये बसला. ऍक्च्युली काय आलं, मी ज्या वेळेस दुबईचा दौरा केला,
1: बर,
0: त्यावेळेस मी, हा, तर मी इथून ठरवाय काय ठरवलेलं की माझ्या आजूबाजूला हळद पिकते भरपूर.
1: बरोबर.
0: आणि तसं पण आहे, हळदीमध्ये फसवणूक खूप होते शेतकऱ्यांची. मार्च एंडे, पैसे मिळत नाही, दर कमी, गरज असते, शेतकरी कमी याच्यात देऊन मोकळा होतो. आणि दुसरी गोष्ट, फसवणूक पण होते. घरी व्यापारी येऊन हळद घेऊन जातात, ते जर रेकॉर्ड काय नसतं,
1: काय नाही, ते विकलं
0: साधं कागदावर लिहिलेलं असतं वजन वगैरे सगळं, त्यांना दिलं तर ठीक, नाही दिलं तर मग. त्यासाठी निर्यात पाहिजेच, म्हणजे स्वतःची निर्यात किंवा स्वतःची विक्री व्यवस्था ही पाहिजेच.
1: बरोबर.
0: मग म्हणलं ठीक आहे, मग आपण काय करू, आपण 2 वर्ष कांद्यामध्ये काम करू.
1: बर.
0: कांदा जर 1 टन पाठवायचा, त्यावेळेस काहीतरी 30 टन पाठवायचा तर 10 रुपये दर होता, म्हणजे 3 लाखाचा कांदा झाला. आणि एखादा दिवस 2 लाख रुपये, 2-2.5 लाख रुपये खर्च, म्हणजे 5-7 लाख रुपये आपला कंटेनर जायला खर्च होईल. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? मग इकडे एवढं गुंतण्यापेक्षा ह्याच्यात करू, 2 वर्ष ह्याच्यात करू.
1: बर.
0: आणि मग हळदीमध्ये उतरू. त्या माझे कांद्यात उतरल्यामुळे लोकांच्या
1: ओळखी पण झाल्या,
0: निर्यातदारांच्या ओळखी झाल्या, आणि मग मी कांद्यामध्ये चालू केलं.
1: बर बर बर. म्हणजे तुम्ही ह्या कंपनीतर्फे आधी सोयाबीनचा प्रयोग केला, त्याच्यानंतर हळदीचा केला, आणि त्याच्यानंतर कांद्याचा
0: केला.
1: मग आता सध्या तुमच्या कंपनीची स्थिती कशा पद्धतीने आहे, नफा तोट्याच्या बाबतीत?
0: हा, आता काय आलं, आम्हाला कंपनीचे एक स्वतःची इमारत उभी राहिली.
1: बर.
0: 35 लाखाचं गोडाऊन एक उभं राहिले स्वतःच.
1: बर बर.
0: आणि त्यानंतर आमची इन्व्हेस्टमेंट आहे 10 ते 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट एक्सपोर्टमध्ये आहे तिथे.
1: बर बर.
0: आणि स्पाईस बोर्ड जे आपल्या महाराष्ट्र केंद्राचं आहे मला वाटतं, त्यांच्याकडे आमचा एक प्रस्ताव आहे हळद पावडरचा.
1: बर.
0: तो पण विचाराधीन आहे,
1: म्हणजे मूल्यवर्धन करायचं.
0: म्हणजे आणि 1.5 लाख रुपयाचं अनुदान मिळालं.
1: बर.
0: आणि स्पाईस बोर्डाचं 5 लाख रुपयाचं अनुदान मिळालं, म्हणजे 17-18 लाखाचं तर कंपनीला अनुदानच मिळालं.
1: बर.
0: मग ह्याच्यातून उभं काय राहिले, गोडाऊन उभं राहिले कंपनीचं स्वतःच, हळद पॉलिश करायचा आणि शिजवायचा ड्रम, कुकर आणि ड्रम आहे, जो आम्ही शेतकऱ्याला ना नफा ना तोट्यावरती.
1: बर.
0: ह्या पुढल्या
1: सगळे सदस्य आहेत, फायदा घेत आहेत शिवाय इतर.
0: हा, ना नफा ना तोट्यावरती आम्ही त्यांना वापरायला देणार. मग त्याच्यात एका पोत्याला 100 ते 150 रुपये घेतात, जे अर्ध्या तासात पॉलिश होतं. मग तो 8 ते 10 पोत्याचा ड्रम आहे. मग कितीही पॉलिश करा.
1: बर.
0: ते उपलब्ध करून देता आलं आपल्याला. आणि कंपनीची तशी उलाढाल बघायला गेलं तर 80 लाखाच्या पुढे उलाढाल गेली. फायदा नाही म्हणत मी, पण उलाढाल तेवढी गेली. आता हा तर फायदा आहेच आमचा, जो 12.5 लाख अनुदान मिळाले आणि 5 म्हणजे 17-18 लाखाचा तो तर फायदा आहेच, कि जी कंपनी शून्यात न उभी केली.
1: बरोबर. बँक तुम्हाला हे करत नव्हती.
0: हा, मग सुरुवातीला जर ज्यावेळेस मी बँकेत गेलो तर बँक अकाउंट पण खातं पण खोलून देत नव्हतं. आता ही उलाढाल झाल्यानंतर कंपनीचे आणि बँकांचे मला फोन येतात, ऑफिशियली पत्र येतं की तुम्ही आमच्या बँकेला भेट द्या आणि तुमचा एखादा व्यवसायाच्या दृष्टीने एखादा हे करा. आम्हाला सेंट्रल बँक पाचवड त्या शाखेनं 35 लाखाचं 31 लाखाचं लोन दिलं गोडाऊन बांधायला. ते कृषी पायाभूत योजनेतनं दिलं.
1: बर.
0: म्हणजे अशा योजना आहेत शासनाच्या,
1: खरंच,
0: की जी 9% त्याचा व्याजदर आहे, 3% सबसिडी आहे आणि विनातारण.
1: या सगळ्याचा अभ्यास करणं पण खूप महत्वाचं आहे, ही माहिती असणं महत्वाचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक राहणं हे फार महत्वाचं आहे, तरच त्याची प्रगती होऊ शकते. आता ही कंपनी तुम्ही अगदी सर्वसामान्य शेतकऱ्यापासून तुमचा प्रवास सुरू झालाय, ते तुम्ही एका शेतकरी उत्पादक कंपनीचे आज व्यवस्थापक आहे. हा प्रवास तसं म्हटलं तर सोपा नाहीच आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत आणि त्या अडचणी पार करून तुम्ही आज यशस्वी झालेले आहात. या कंपनीची पुढची उद्दिष्ट काय आहेत, काय काय ठरवलंय अजून नियोजन?
0: आम्ही काय केलंय की आम्ही दुबई कंट्रीला एक्सपोर्ट करतोय आता सध्याला. अजून 1-2 वर्ष तर आम्ही एक्सपोर्टमध्ये त्या काम करणार. आणि भविष्याच्या दृष्टीनं आमचं काम चालू झालंय की कसं, आता जर तुम्हाला

0: युरोप कंट्रीला तुमचा शेतमाल वगैरे पाठवायचा आहे तर तुमचा फार्म रजिस्टर लागतो, म्हणजे तुमची अॅग्रिकल्चर प्रॅक्टिस पाहिजे त्याच्यात सेंद्रिय थोडक्यात. आता युरोप कंट्रीकडे जाण्याचा माझा विचार आहे, कारण सगळ्यात जास्त मागणी आणि पैसा तिकडे जास्त आहे.
1: खरंच आहे. आता मुलाखतीच्या शेवटी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की कशा पद्धतीनं शेती ह्या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे?
0: कसं आहे माहिती का, शेतीमध्ये जोपर्यंत व्यावसायिक दृष्टिकोन येत नाही तोपर्यंत शेती यशस्वी होऊ शकत नाही. आणि शेतकऱ्याचं कसं आहे, शिक्षण कमी असल्यामुळं शेतीमध्ये की त्याला पीक फक्त हिरवंगार असं सुदृढ दिसलं की शेतकरी खुश होतो, पण त्याच्यात गणित पाहिजे त्याचं की प्रोडक्शन खर्च किती होतोय आपल्याला, आपल्याला पुढे मार्जिन किती मिळणार आहे,
1: मोबदला
0: किती मिळणार, हा दृष्टिकोन त्याच्यात आला पाहिजे. मग ठीक आहे, मग हा दृष्टिकोन जेव्हा येईल वा मार्केटमध्ये मला एवढा दर मिळणार,
1: बाजारपेठेचा
0: अभ्यास पाहिजे, मग काय होणार की प्रोडक्शन खर्च पण हा मला कमी कसा करता येईल याच्यावर अभ्यास पाहिजे.
1: नक्कीच.
0: त्यामुळं व्यावसायिक दृष्टिकोन त्या शेतीत पाहिजे ना. म्हणजे शेतकऱ्याचं कसं होतं, माल एक नंबर पिकवता येणार आणि ज्यावेळेस त्याला विकायचं आहे ना त्यावेळेस त्याला आज गडबड झालेली असते, कधी एकदाच आम्ही विकतोय आणि पैसे घेऊन जातोय असं होत.
1: बरोबर आहे. म्हणजे शेतीतलं नुसतं पिकवायचं आणि विकायचं एवढंच मर्यादित न ठेवता त्यातनं आपल्याला कशा पद्धतीनं हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकेल याचा अभ्यास केला पाहिजे, निरीक्षण तर ठेवलंच पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रयोग किंवा जास्तीत जास्त बदल करण्याची तयारी सुद्धा पाहिजे की जी तुम्ही केली आणि तुमचा शेतकरी ते शेतकरी कंपनीचे व्यवस्थापक अशा पद्धतीने प्रवास यशस्वी झालाय आणि नक्कीच आमच्या शेतकरी बांधवांना सुद्धा हा खूप प्रेरणादायी आणि खूप माहितीपर असा नक्कीच ऐकायला मिळेल. आज तुम्ही इथं आलात आणि तुमचा शेतकरी ते शेतकरी कंपनीपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने झाला याबद्दलची माहिती दिली, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: मंडळी, कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत मुक्काम पोस्ट खानापूर तालुका वाई जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी सागर जाधव यांची शेतकरी ते शेतकरी कंपनी यशस्वी प्रवास याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: श्रोताओ, हवा महल में आज आपको सुनवाते हैं महावीर सिंघल की लिखी झलकी ब्लैक एंड व्हाइट. निर्देशक आनंद किशोर माथुर.